भरत बलवल्ली यांच्या स्वरात आपण ऐकलं हे गीत. आपल्या अनेक श्रोत्यांनी या गीताबद्दल विचारणा केलेली आहे. नवीन गाणं आहे का? तर अशोक बेल्लारे यांचं संगीत आहे आणि विठोबा पांचाळ यांचे शब्द आणि भरत बलवल्ली यांचा स्वर. एफ एम रेनबोवर वंदन कार्यक्रमात आपल्याला आपले श्रोतेसुद्धा काही शब्द सुचवत असतात. आपण शब्दांचा अर्थ नव्याने जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो. असे शब्द जे आपण अगदी सहज नेहमी बोलण्यात वापरतो पण त्यांचा अर्थ उमगत अनेकदा नसतो. आपल्याला अनिल गावडे यांनी वारी या शब्दाचा अर्थ शोधण्यासाठी सांगितलं होतं. वारी तसं बघायला गेलं तर खूप वेगवेगळे अर्थ त्याच्यामध्ये दिसून येतात, पण जर अगदी सहज अर्थ पाहिला आपण तर वार, विशिष्ट वार किंवा नित्य नेमाने घटणारी घटना, या अर्थाने जर पाहायला गेलं तर वाराला जिथं जाणं होतं वारी, या अर्थाने वारीचा उगम झालेला दिसून येतो त्या शब्दाचा. आणि दुसरा एक जो अर्थ आपल्याला दिसून येतो त्याच्यामध्ये म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये जो अर्थ अपेक्षित आहे तर तिथे येणे जाणे, येरझार या अर्थाने वारी हा शब्द आलेला दिसून येतो. आणि आहेच ना, म्हणजे आपण जसं बघतो की पंढरपूरपर्यंत पायी जाणारी मंडळी आहेत आणि मग परत वारी आहे, तर त्या अर्थाने बघितलं तर येरझार या अर्थाने सुद्धा वारी हा शब्द अगदी आपल्याला उचित असलेला दिसून येतो. त्या अर्थाच्या पलीकडे मात्र नित्य नेमाने या वारीमध्ये सहभागी होणारी सगळी मंडळी यांचं कमाल कौतुक वाटतं. कारण कुणीही आमंत्रण द्यायला येत नाही की चला चला आता आपल्याला जायचं आहे. एका अंतप्रेरणेने, एका आराध्याच्या ओढीने अशा पद्धतीने आपलं आपण निघायचं, आपलं आपण पोहोचायचं, आपलं आपण दर्शन घ्यायचं आणि परत यायचं. हा 700-800 वर्षांपासूनचा क्रम आजही टिकून आहे आणि त्याच्याबद्दल सगळ्या जगातल्या मंडळींना, जगभरातल्या मंडळींना त्याचं कुतूहल जाणवतं, दिसून येतं. तर त्याच्यामुळे एका ठराविक वेळी नियमितपणे केलेली, नियमितपणे घडलेली, सतत घडत असलेली एखादी गोष्ट म्हणजे वारी. या अर्थाने हा शब्द आपण नक्कीच पाहू शकतो.

नमस्कार, मी मोहन जोशी. अवीट गोडीची जुनी मराठी गाणी आणि आजच्या काळातील नवीन मराठी गाणी, सोबतीला नवे विचार, सकारात्मक गप्पा, यासाठी ऐकत राहा FM रेनबो

आणि आता नेहमीप्रमाणेच आपण वळणार आहोत एका अगदी छोट्याशा म्हणजे अगदीच छोट्याशा बोधकथेकडे. एक शिष्य आपल्या गुरूंना भेटण्यासाठी म्हणून आला आणि गुरुजींना म्हणाला की गुरुजी, आपण जे ज्ञान देत आहात तर ते अगदीच विलक्षण आहे, पण तरीसुद्धा मला असं वाटतं आहे की आपण एकाच गुरुकडून जे काही ज्ञान घेतो तर ते नेहमीच पुरेसं असेलच असं नाही, त्यामुळे मी असा विचार करतो आहे की आपण अजून असे काही वेगवेगळे गुरु आपण शोधावेत आणि त्या वेगवेगळ्या गुरूंकडनं ज्ञान अर्जन करावं. गुरुजी म्हणतात अगदी हरकतच नाही, कारण एकाच व्यक्तीकडनं सगळ्याच गोष्टी प्राप्त होणं हे जर आपल्यासाठी तुम्हाला जर अडथळा वाटत असेल तर तुम्ही ते अवश्य करावं. आणि त्याप्रमाणे हा शिष्य निघाला आणि वेगवेगळ्या गुरूंकडून वेगवेगळ्या गोष्टी ज्ञात करून समजून घेऊन कालांतराने परत आपले जे गुरुजी होते त्यांच्याकडे आपल्या गुरूंकडे तो परत आला. आणि गुरूंनी विचारलं, मग इतक्या सगळ्या गुरूंकडनं तुम्ही ज्ञान घेतलं, इतकं सगळं तुम्ही शोधण्याचा प्रयत्न केला, ज्ञान अर्जन करण्याचा प्रयत्न केला, तर कसं आता समृद्ध वाटत असेल ना? त्यावर शिष्य म्हणाला की नाही हो, उलट मी गोंधळलो आहे, कारण वेगवेगळ्या गुरूंची वेगवेगळी पद्धत, त्यांची वेगवेगळी विचारसरणी, यामुळे इतका गोंधळ उडालेला आहे की आता असं वाटतंय की मी उगाच ह्या गोष्टीच्या मागे धावलो. गुरुजी शांत स्मित करत म्हणाले, मला याची कल्पना होती की नेमकं काय होऊ शकतं, पण मी म्हटलं आपण थांबूया, आपण आपल्या शिष्याला जो अनुभव घ्यायचा आहे तो घेऊ देऊया, कारण मीच सर्वोत्तम ज्ञान देतो असा दावा मी केला तर तो अहंकार ठरेल, पण जेव्हा तुम्ही तुमच्या विशिष्ट अशा मार्गाने एखाद्या गोष्टीचं ज्ञान प्राप्त करण्यासाठी ज्ञानसाधना सुरू करता त्यावेळेला आधीच विचारपूर्वक आपला गुरु निवडावा. पण एखादा गुरु निवडल्यानंतर जर 100 ठिकाणी फिरावं असं वाटत असेल तर गुरुजींनी त्याला उपमा दिली, हे म्हणजे 2 सश्यांच्या मागे धावण्यासारखं आहे. शिष्य म्हणाला, म्हणजे 2 सश्यांच्या मागे तुम्ही एकाच वेळेला जेव्हा धावता तेव्हा त्यातला एकही हाती लागत नाही, त्यामुळे मी तुम्हाला तो अनुभव घेऊ दिला. जर तुमची इच्छा असेल तर आपली पुढे ज्ञानसाधना आपण सुरू ठेवूया. गुरु शिष्यांमध्ये तो एक समेट झाला असं म्हणू शकतो. मी म्हणेन की केवळ अध्यात्म मार्गावर किंवा ज्ञानार्जनाच्या मार्गावर नाही, आपल्या आयुष्यातसुद्धा बऱ्याच गोष्टींमध्ये असं आपणही करत असतो, 2 सश्यांच्या मागे एकाच वेळेला धावणं, नाही का? आणि मग त्यात हातात काहीच येत नाही, दोन्ही ससे हातातनं निसटलेले आहेत हे नंतर लक्षात येतं. तर त्यामुळे विचारपूर्वक एकाची निवड करून त्या मार्गावर चालणं हे अधिक योग्य ठरू शकतं, नाही का? FM रेनबो आणि न्यूज ऑन AIR ॲप या माध्यमातून ऐकली आपण ही बोधकथा वंदन कार्यक्रमात. आता मात्र वेळ झाली आहे या कार्यक्रमापुरतं इथंच थांबण्याची. ठीक 6 वाजता दिल्ली केंद्राहून प्रसारित होणारं बातमीपत्र ऐकूया आणि 6:05 पुन्हा भेटूया याच वाहिनीवर, FM रेनबोवर 107.1 MHz वर. ऐका, ऐकवत रहा.

0: Akashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: Facebook ni sky, WhatsApp in life. Man more calm, itano aram. So start up your day with Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
2: Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
1: Musical saath, real life baat, cinema natak, bhatkar dikhaas. Start up your day with Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
3: रेनबो फंडे या कार्यक्रमात पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मी रश्मी वारंग या वाहिनीवर 107.1 MHz एफ एम रेनबोवर आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपवरही आपणा सगळ्यांना रश्मीचा सप्रेम नमस्कार.

रिमझिम पाऊस पडणार का नेमकं काय असणार, जाणून घेऊया हवामान वृत्त. कुलाबा येथील वेधशाळेत नोंदवण्यात आलेलं कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस, किमान तापमान 26 अंश सेल्सिअस. सांताक्रूझ येथे नोंदवण्यात आलेलं कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस, किमान तापमान 24 अंश सेल्सिअस आणि आर्द्रता 82%. पावसाची 44.7 मिलीमीटर अशी नोंद झालेली आहे. मुंबई शहर आणि उपनगराकरता पुढील 24 तासाकरता हवामानाचा अंदाज असा, आकाश ढगाळ राहील आणि मध्यम ते तीव्र स्वरूपाच्या पावसाच्या सरींची शक्यता वर्तवण्यात येत आहे. वाऱ्यांचा ताशी वेग हा 50 ते 60 किलोमीटर ताशी असण्याची शक्यता आहे आणि जोडीला तीव्र स्वरूपाच्या पावसाच्या सरींची शक्यता वर्तवण्यात येते. अपेक्षित कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस, अपेक्षित किमान तापमान 24 अंश सेल्सिअस. मच्छीमार बांधवांकरता सूचना, पश्चिम पूर्व, पूर्व मध्य, उत्तर आणि दक्षिण पश्चिम अरबी समुद्रामध्ये वाऱ्यांचा ताशी वेग 45 ते 55 किलोमीटर ताशीपासून वाढून 65 किलोमीटर ताशीपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे मन्नारचं आखात, सोमालिया समुद्रकिनारी भाग, या ठिकाणी वाऱ्यांचा ताशी वेग 45 ते 55 किलोमीटर ताशीपासून वाढून 65 किलोमीटर ताशीपर्यंत जाण्याची शक्यता आहे. या कालावधीमध्ये मच्छीमार बांधवांनी समुद्रात बोटी नेऊ नयेत अशी सूचना करण्यात येत आहे. दक्षिण महाराष्ट्र परिसरामध्ये पालघर समुद्रकिनारी उंच लाटा येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जाई ते वसई या भागांमध्ये 3.3 ते 3.4 मीटरच्या लाटा उसळण्याची शक्यता आजच्या दिवशी वर्तवण्यात येत आहे. त्याचप्रमाणे बऱ्याच ठिकाणी, म्हणजे की रायगड समुद्रकिनारी भागामध्ये उल्वामोहा ते बागमंडला या भागामध्ये सुद्धा उंचच लाटा 3.3 ते 3.5 मीटरच्या लाटा उसळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. डोंगरी पॉइंट ते बेलापूर या समुद्री भागामध्ये, तसंच रत्नागिरीमध्ये वेशवी ते बाणकोट ते जांभरी या समुद्री भागामध्ये उंच लाटा उसळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सिंधुदुर्गमध्ये विजयदुर्ग ते तेरेखोल या भागामध्ये सुद्धा उंच लाटा उसळणार आहेत आणि या कालावधीमध्ये सर्वसामान्य नागरिकांनी योग्य ती काळजी घेऊन समुद्रकिनारी वावरावं अशी सूचना हवामान विभागाकडनं करण्यात येत आहे. ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांकरता हवामानाचा अंदाज असा, मध्यम ते तीव्र स्वरूपाच्या पावसाच्या सरींची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हा होता हवामानाचा अंदाज. आपण ऐकत आहात FM रेनबो 107.1 MHz.

0: श्रीमन महागणाधिपतये नमः। चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा।
1: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही।
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय।
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा। तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत। मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती। आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय, तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या। अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन।
1: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी।
0: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59।
3: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59।
0: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः।
4: नमस्कार, मी बेला शेंडे। ऑथेंटिक मेलेडीज म्युझिक साठी ऐकत रहा 107.1 मेगाहर्ट्स FM रेनबो। 107.1

चपखल शब्द असतात आपले जे कवितांमधनं गाण्यांमधनं रुजलेले रिमझिम झिम्माड याच्या पलीकडे पावसाचं वर्णन करणारे काही खास अस्सल ग्रामीण शब्द आहेत. त्याच शब्दांबद्दल आज बोलणार आहोत आपण रेनबो फंडे या कार्यक्रमाच्या पूर्वार्धात. तुमच्या स्वतःच्या परिसरामध्ये पावसाचं वर्णन करण्यासाठी ठरलेल्या चाकोरीबद्ध शब्दांच्या पलीकडे जर काही अस्सल ग्रामीण अस्सल असा आपण म्हणूया गावातल्या मातीत रुजलेला शब्द जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही तो आमच्यापर्यंत नक्की पोहोचवू शकता. आपले दूरध्वनी क्रमांक आणि आपला व्हॉट्सॲप नंबर दोन्ही आपल्याला माहिती आहेच. आपण ऐकताय FM रेनबो प्रसारण सेवा.

0: श्रोतेहो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
1: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
0: उत्सव नवचैतन्याचा। वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार।
1: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस।
0: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप।
1: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता
0: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी।
1: प्रवेश निःशुल्क।
0: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण।
1: उत्सव नवचैतन्याचा।
2: नमस्कार रसिक श्रोते हो, मी शिवाजी साटम। आपण ऐकत आहात 107.1 FM रेनबो वाहिनी, जुन्या नव्या मराठी गाण्यांची आणि गप्पांची मेजवानी।
3: पावसाची वर्णनं ग्रामीण भाषेमध्ये विशिष्ट प्रदेशामध्ये ज्या पद्धतीने रंगतात त्या वर्णनांबद्दल आपण आज बोलतोय। सुभाष चव्हाण यांनी मांदाळ पाऊस सांगितलाय, कुमार बर्वे यांनी सुखाचा पाऊस, श्रावणात जो पाऊस पडतो त्याला सुखाचा पाऊस त्यांच्याकडे म्हणतात, कारण शेतीची कामं तशी बऱ्यापैकी आटपलेली असतात आणि तसा थोडासा आराम असतो। अशाच पद्धतीने पावसाला वेगवेगळ्या पद्धतीने संबोधलं जातं। आपण रिपरिपणारा पाऊस आपल्याला माहितीच आहे, म्हणजे भुरभुरणाऱ्यापेक्षा थोडासा जास्त म्हणजे रिपरिपणारा, संततधार असा पाऊस। मात्र हा पाऊस जेव्हा पडतो त्यावेळेला छान पावसामुळे दलदल किंवा बऱ्यापैकी ओलावा असा छान झालेला असतो आणि हा पाऊस रिपरिपणारा आजूबाजूची हिरवळ वाढवण्यासाठी तितकाच आवश्यक। अजून एक पावसाचा प्रकार म्हणजे बुरंगाट पाऊस। बुरंगाट पाऊस म्हणजे भुरभुरणाऱ्या पावसासारखाच प्रकार, पण त्याचे थेंब खूप छोटेसे असतात आणि या पावसाच्या शेवटी, पावसाळ्याच्या शेवटी जेव्हा बऱ्यापैकी हिरवळ झालेली असते, आर्द्रता असते, जमिनीमध्ये ओलावा असतो, त्यावेळी जो पडतो तो बुरंगाट पाऊस। अशाच काही ग्रामीण शब्दांशी जोडलेलं पावसाचं वर्णन आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा। रेनबो फंडे या कार्यक्रमाच्या पूर्वार्धामध्ये आपण ह्या सगळ्या विशेषणांना पुन्हा एकदा उजाळा देतोय।

ग्रामीण भागामध्ये पावसाच्या वेगवेगळ्या परींसाठी वेगवेगळी नावं इतकी छान छान दिली जातात त्या पावसाला, आणि ठरलेल्या आपल्या रिमझिम झिम्माड याच्या पलीकडे जाऊन हा सगळा जो ग्रामीण भाषिक शब्दसंग्रह आहे तो जपण्याचा थोडासा प्रयत्न करतोय. आदानप्रदानही होत आहे वेगवेगळ्या प्रांतामध्ये कोणत्या पद्धतीचं नाव पावसाला दिलेलं आहे याबद्दल. मंदा भगत यांनी आपल्याला सांगितलंय की पहिल्या पावसाला अलिबाग भागामध्ये आगोट लागली असं म्हटलं जातं. तर प्रदीप उपाध्ये, माधव वाघ, वैष्णवी खुटले यांनी रिपरिपणाऱ्या पावसाबद्दल सांगितलंय. सुरेश भावकर यांनी झिम्माड पावसाबद्दल सांगितलंय. स्मिता लिंगे यांनी छान शब्द सांगितले आहेत आपल्याला, तांबट पाऊस, कणसभर पाऊस, चिखलाई पाऊस आणि मूळ कुजवा पाऊस. मूळ कुजवा मला असं वाटतं नावातच कदाचित अर्थ दडलेला आहे का, म्हणजे इतका पाऊस की त्यातली मुळंसुद्धा जी काही नवीन लावलेल्या झाडांची रोपांची असतील ती कुजून जातील इतका पाऊस. निलांबरी कुलकर्णी यांनी झडीचा पाऊस आणि म्हातारा तरणा पाऊस त्याच्याबद्दल कळवलं आहे. जयंत बर्वे यांनी पानसरी, रवींद्र जोशी यांनी टिपरू पाणी असं म्हटलं जातं तिथे त्याबद्दल कळवलं आहे. दीपा पालकर यांनी टिपूर टिपूर पाऊस. तर यशवंत यांनी कांदिवलीहून कळवलं आहे की खान्देशामध्ये पाऊस आल्यानंतर जुनी माणसं शिंतोडा असं म्हणतात त्या पावसाला. असाच एक पाऊस वावणी पाऊस. वावणी पाऊस म्हणजे ज्या पावसामुळे नांगरणी किंवा मशागत केलेल्या शेतातनं पाणी वाहू शकतं, पाणी बाहेर पडायला लागतं असा पाऊस आहे त्याला वावणी पाऊस म्हणतात. साधारणपणे आपण असं म्हणूया की तासाभरात 25 मिलीमीटरपर्यंत किंवा त्याच्यापेक्षा जास्त पडणारा जो पाऊस आहे त्याला वावणी असं म्हटलं जातं. असेच काही काही शब्द आपण ग्रामीण, खास ग्रामीण ढंगाचे शब्द पावसाचं वर्णन करणारे शोधूया आजच्या रेनबो फंडे कार्यक्रमात.

2026 या वर्षासाठी योग दिनाची संकल्पना आहे निरोगी वृद्धत्वासाठी योग। श्रोते हो, योग दिनानिमित्त आयुष मंत्रालयातर्फे योग संगम पोर्टल सुरू करण्यात आले। त्या माध्यमातून विविध योग संस्था, शासकीय विभाग, शैक्षणिक संस्था, स्वायत्त संस्था, सार्वजनिक उपक्रम, स्थानिक संस्थांना 21 जून रोजी प्रधानमंत्र्यांच्या मुख्य योग कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे। योग संगम पोर्टल

0: नमस्कार श्रोते हो, मी वंदना गुप्ते. आपल्या सर्वांची सकाळ सुरेल करणारी आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी म्हणजे आनंदाची लयलूट. दररोज आनंद घेत राहा आणि समृद्ध व्हा.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा आणि न्यूज ऑन AIR ॲपच्या माध्यमातून आपण ऐकताय रेनबो फंडे कार्यक्रम. आणि न्यूज ऑन AIRच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं येणारे मेसेजेस त्या त्या भागातल्या पावसाचं वर्णन इतकं छान करतायत. चंदा विनोद सानप बोरखडीकर यांनी आपल्याला कळवलंय की वाशिम जिल्ह्यामध्ये जेव्हा शेतकऱ्यांना फक्त काम बंद करणारा पाऊस सुरू होतो तेव्हा शेतकरी म्हणतात काय मिळमिळ लावली आहे, यांना घडता येईना बी, धडत जायना बी, म्हणजे धड पडत पण नाही, धड पूर्ण कोसळत पण नाही अशा अर्थाने. विनय जोग यांनी बदा बदा धबा धबा, हिंदवी श्रोत्री यांनी सुद्धा हेच सांगितलं आहे, माधव मराठे यांनी पोट कुठे फुटेपर्यंत पाऊस असं आपल्याला कळवलं आहे. विवेक नेवाळकर म्हणत आहेत की कोकणात आडधार पाऊस असं म्हटलं जातं. ज्योती भोईर यांनी बुडबुडणारा म्हणजे जमिनीच्या पाण्यावर बुडबुडे यायला लागलेत अशा पद्धतीच्या पावसाबद्दल कळवलं आहे. विजय देवरे म्हणत आहेत की गुजरातमध्ये सांभेलादार वरसाद असं म्हणतात, सांभेलादार म्हणजे मुसळधार. सुरेखा पाटील यांनी लावणीच्या वेळेला विशेष करून जो पाऊस असतो त्याला चिखल्या पाऊस असं म्हणतात असं सांगितलं. तर धर्मेंद्र कोटे यांनी आपल्याला सांगितलंय की घाटावरचा पाऊस म्हणजे घाटमाथ्यावर जेव्हा पाऊस कोसळायला लागतो तर घाटावरचा पाऊस. प्रतिभा पाटील यांनी झापड सांगितलंय. ज्योतिप्रकाश देशपांडे म्हणतात की त्यांच्याकडे पाऊस जेव्हा सतत पडत राहतो झड लावली आहे पावसाने असं म्हटलं जातं. आपल्याला इतक्या सगळ्या उपमा, आपण शक्यतो ज्या नेहमीच्या आहेत धोधो पाऊस रिमझिम पाऊस याच्या थोडं पलीकडे जात आज ग्रामीण भागात विशिष्ट प्रांतामध्ये ग्रामीण ढंगामध्ये पावसाचं वर्णन कसं केलं जातं याबद्दल बोलतोय. मगाशी आपण वावणीचा पाऊस त्याच्याबद्दल मी सांगितलं, त्यानंतर येतो पेंडवलता पाऊस. पेंडवलता म्हणजे शेतातल्या मातीतनं चाललं तर पायाला किंवा चपलेला चिखल चिकटतो नाही का, तर ग्रामीण भाषेत त्याला पेंड म्हणतात. म्हणजे पायाला किंवा चपलेला माती चिटकून येईल एवढी जमीन ओली करणारा पाऊस म्हणजे पेंडवलता पाऊस. आणि त्याच्यानंतर जो दुसरा येतो तो आहे कुडमुडा पाऊस. म्हणजे अर्थात काही भागात आजही आपल्याकडे कुडमुडा पाऊस आहे. हा पाऊस एकाच गावाच्या एका कोपऱ्यात पडला तर दुसऱ्या कोपऱ्यात पडत नाही, एका शेतात पडतो दुसऱ्यात पडत नाही असा जर पाऊस असेल तर त्याला ग्रामीण भाषेत कुडमुडा पाऊस असं म्हणतात. मला वाटतं ह्या कुडमुडा पाऊस शहरात पण येतो बरं का कधी कधी, म्हणजे की तुम्ही असे पूर्णपणे रेनकोट वगैरे घालून, काल मी अशी पूर्ण चिंब भिजून वगैरे आणि अशी दहिसरवरनं निघाले आणि पुढे दादरच्या पुढे सगळं कोरडं, दादरच्या पुढे काही फारसा पाऊस वगैरे नव्हता आणि माझ्याकडे सगळे असं की ह्या बाई अशा छत्री पण घेऊन रेनकोट पण घेऊन का बरं, तर हा कुडमुडा पाऊस तिकडे होता इकडे नाही. तर असंच वर्णन ग्रामीण भागातल्या पावसाचं शब्द आज संग्रह आपला इतका छान गोळा होतोय. किंबहुना मला असं वाटतं की काळाप्रमाणे ना हळूहळू हे शब्द गायब होत आहेत. त्या शब्दांची नोंद होणं, ते शब्द कुठेतरी मेंदूत सुद्धा रजिस्टर होणं गरजेचं आहे आणि म्हणूनच या सगळ्या शब्दांबद्दल आज आपण बोलतोय. जे ठरलेले आपले चाकोरीबद्ध शब्द आहेत म्हणजे रिमझिम धोधो बदाबदा त्याच्या पलीकडे थोडंसं जाऊया आणि अस्सल ग्रामीण शब्द शोधूया. आपल्यासाठी अजिंठा चित्रपटातलं हे गीत.

अजिंठा निर्मळ वाघूरच्या प्रवाहात काठा काठातला झाडांच्या देठातला रंगभोर शिडकावा गोंदवून बसलेला अजिंठा।

अजिंठा झाडांचा, झाडांच्या झुलत्या प्रवाही पाण्यातला, लेणापूर फरदापूरच्या गावंढळ गर्दीतला, बंजारा वस्तीच्या होळीच्या थाळीवर थिरकत गेलेला अजिंठा.

अजिंठा पिवळ्या जर्द शेतातल्या पिकातला, बारादरीतला काळ्या भोर दगडातला धबधबा झेलणारा अजिंठा,

अजिंठा, जगाचे अहंकार मोडून बसलेला, नामोनिशाण नसलेल्या कुठल्याच हातांचे ह्या निर्मितीतल्या इथल्या दगडातल्या सृष्टीला पहिल्यांदा चिरंतन प्रतिरूप देणारा

आज आपला शब्दसंग्रह इतका समृद्ध होतोय. वैष्णवी कुठले यांनी आपल्याला बारीक पाऊस पडत असेल तर नुसता सितारा असं म्हणतात त्यांच्या भागात, त्यांनी सांगितलं. कीर्तिकुमार वर्तक यांनी फोनवरून सांगितलं की सतत पडणारा जो पाऊस आहे तिथल्या आदिवासी

0: एका होईस उचललान अशा पद्धतीने त्याचं वर्णन करतात. मुरलीधर रौंदळ यांनी हलका पाऊस असेल तर त्याला चांदणभर पाऊस म्हणतात. संपदा भाटवडेकर म्हणतात की त्यांच्याकडे पाऊस कोसळायला लागला की पाऊस पिसवला असं म्हटलं जातं. विलास टेमकर यांनी हिमरो पाऊस असं सांगितलंय. निलेश काठे म्हणतात की खूप मुसळधार पाऊस पडायला लागला अलिबाग भागात की पाऊस रोवळ्या ओततोय असं म्हटलं जातं. रोवळी आपण धान्याचं माप आपल्या सगळ्यांना माहिती आहे. प्रियांका कांबळे यांनी बार्शीहून कळवलंय फिसफिसणारा पाऊस. विकास जोशी यांनी भुरंगाट पाऊस. दत्तात्रय अडत यांनी सांगितलंय पेंडवला पाऊस. माळवदावर कर्लाची माती टाकली जाते तर ती ओली होण्यापर्यंत म्हणजे ती ओली होईल इतका पाऊस, कारण गावामध्ये गुरांना जी पेंड दिली जातात दिली जाते तर ती थोडीशी ओली करून मग दिली जाते तर ती भिजवण्या इतपत जेवढा असेल तेवढा पाऊस. अक्षता कवटकर म्हणताय सावंतवाडीत पावसाची धडक असं म्हणतात. बाळशीराम जाधव म्हणतायत की पीक भरणीचा पाऊस. डॉक्टर मंगेश नागपूरकर हिंगोलीहून म्हणतायत पेंडवणी पाऊस म्हणजे शेतात पावसानं मातीच्या ढेकलाचा चिखल होऊन पेंड तयार होते अशा पद्धतीचा पाऊस. पेंडकवणी पाऊस आपल्याला सतीश शेलार यांनी सांगितलंय पायातला चिखल लागेल एवढाच पाऊस. मल्हार आणि मीरा मुजुमदार त्या म्हणताय त्यांनी आपल्याला कळवलंय की जो पाऊस नासधूस करतो त्याला त्यांची आजी नाशा पाऊस असं म्हणायची. त्यानंतर शलाका जोशी म्हणतायत की आज तिकडे गुणगुणणारा पाऊस आहे वा वा वा. त्यानंतर डॉक्टर अभिजित रेड्डीज म्हणतायत की आमची आजी वाहन कोणतं आहे ते पाहून पाऊस कसा पडेल ते सांगायची. बेडूक हत्ती म्हैस यांना आवडतो पाऊस तर त्या पद्धतीने. देवराम म्हात्रे यांनी सांगितलं आहे की पुनर्वसू नक्षत्राच्या पावसाला पोरांचा पाऊस, पुष्य नक्षत्राच्या पावसाला म्हातारा पाऊस, अश्लेषा नक्षत्राच्या पावसाला कोळणींचा पाऊस अशी विविध नावं त्यांच्याकडे आहेत. सरला शिंपी होसीर तामिळनाडू इथून आपल्याला कळवत आहेत की विजांसह मुसळधार पडणारा पाऊस आहे त्याला तिकडे कोकरा पाऊस असं म्हटलं जातं. आणि चित्रा कर्वे यांनी जे सांगितलंय बरं ते ऑनर नाही सांगता येण्यासारखं, पण बदाबदा कोसळणारा पाऊस असं आपण थोडंसं म्हणू शकतो. अशी ही सगळी ग्रामीण ढंगातली पावसाची वर्णनं आपण आज ऐकत आहोत, अनुभवत आहोत. तुम्हीसुद्धा मागे राहू नका, पटकन सांगा. एक छोटासा व्यावसायिक विराम घेऊया आणि त्यानंतर आपण पुन्हा भेटूया याच वाहिनीवर FM रेनबोवर.
1: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
2: अगं शिल्पा येईल का खाली बसता?
3: गुरुजी जरा स्टूलवर बसू का हो, माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
2: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
1: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा मी पाटावर बसून पूजा सांगतोय, तुम्ही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
2: अहो गुरुजी आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
1: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59.
4: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
1: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
5: नमस्कार, मी मृणाल कुलकर्णी आणि आपण ऐकत आहात इंद्रधनुष्याचे 7 रंग FM रेनबो वाहिनी 107.

भरपूर सारे शब्द नव्याने कळणारे. कमलाकर शेळके म्हणतायत की सतत जेव्हा पाऊस पडतो तेव्हा काय बोऱ्हाण घातलंय पावसाने, आणि ऊन पाऊस असेल तर सोनं पाडतोय पाऊस असं म्हटलं जातं त्यांच्याकडे. शिल्पा तोडणकर यांनी मृगाचा पाऊस, अडदरा पाऊस. स्वरूपा सावंत यांनी भुसा पाऊस, म्हणजे भुसा पडावा तसा पडणारा पाऊस. बापूसाहेब जिने यांनी कळवलंय की जेव्हा पाऊस असा बारीक बारीक पडून तिथे तण उगवतं तेव्हा त्याला तनपोषा पाऊस असं म्हटलं जातं. किशोर यादव यांनी झडीचा पाऊस, किरण शिंपी यांनी सुद्धा झडीचा पाऊस कळवलाय. उज्ज्वला कर्वे म्हणतायत की काळे ढग येतात पण पाऊस पडत नाही, त्यावेळेला त्यांची आई म्हणायची पावसाने घुंगट का घेतलाय. प्राची सावे यांनी धुमधार पाऊस. त्यानंतर नागेश राहीरकर पंढरपूरहून कळवतायत झुरमुळ्या पाऊस, म्हणजे दिवसभर तो पाऊस असा पडत राहतो की तुम्ही पावसात जरी पूर्ण दिवस फिरलात तरी तुम्ही फारसे भिजत नाही. अर्चना जोगळेकर यांनी आश्लेषा नक्षत्रावरचा कोळणींचा पाऊस सांगितलाय. वसंत टेंबे यांनी म्हटलंय की छान पाऊस होतो तेव्हा त्यांच्याकडे पावळं गळायला लागली असं पावसाचं वर्णन होतं. चंद्रशेखर मुळेकर यांनी सुद्धा भुरभुरा पाऊस आपल्याला कळवलेला आहे. तर नितीन स्वामी ऐरोलीहून म्हणतात सासूसुनांचा पाऊस, त्यानंतर मूर पाऊस जो शांतपणे पडतो आणि जमिनीत मुरतो. सासूचा पाऊस कडक असतो, शांत पाऊस कोसळतो तेव्हा तो सुनेचा असतो अशा पद्धतीने आपल्याला सांगितलंय. आपल्याला ओमकार काटकर म्हणतायत की सगळ्या ह्या पावसाच्या गप्पा ऐकून वाईट वाटतंय कारण सोलापूर जिल्हा अजूनही कोरडा आहे. 1.5 महिना झाला आहे, सगळीकडे पाऊस आहे पण आमच्याकडे अजिबात आलेला नाही. पाठवतो पाठवतो इकडनं सगळा पाऊस तुमच्याकडे आम्ही नक्कीच पाठवतो. आनंद परब म्हणतायत की कोकणात विकाळो पाऊस असं म्हटलं जातं, म्हणजे खूप अगदी मरणाचा पाऊस पडतो असं आपण जे म्हणतो ना त्या पद्धतीने आपण म्हणू शकतो. बरं, आपल्याला बऱ्याच जणांनी गाण्याचे गायक विचारलेले आहेत. चिंब झाली पावसाने दूर राणे, दमदार आवाज कुणाचा आहे, ओळखला नाहीत तुम्ही? सुप्रसिद्ध अभिनेते विनय आपटे यांच्या आवाजात ते निवेदन होतं. आणि त्या व्यतिरिक्त जयदीप बगवाडकर, अवधूत गुप्ते, रवींद्र साठे, नेहा राजपाल ह्या सगळ्यांचा आवाज त्या गाण्यामध्ये आहे. बोलूया ह्या सगळ्या पावसाच्या गमतींबद्दल आणि त्यांच्या वेगवेगळ्या नावांबद्दल अधिक, पण तत्पूर्वी श्रीधर फडके यांच्या स्वरातलं हे गीत ऐकूया.

आणि अशाच वेगळ्या पावसाबद्दल आपण बोलत आहोत. अर्थातच ग्रामीण भाषेत वेगवेगळी जी विशेषणं आहेत पावसाला. आपल्याला रवींद्र कुडाळकर यांनी खानदेशात जोरदार पाऊस झाला की पाणी आलं असं म्हणतात असं कळवलेलं आहे. पण या व्यतिरिक्त ज्या पावसाच्या विशेषणांबद्दल आपण बोलतो आहे, पन्हाळी पाऊस. नगर जिल्ह्यात पूर्वी मातीच्या धाब्याची घरं असायची आणि त्या धाब्याच्या घरांना ड्रेनिंगसाठी मातीच्या स्लॅबवर पन्हाळी ठेवलेली असायची. या पन्हाळ्यांमधनं पाणी बाहेर पडलं की तो पन्हाळी पाऊस असं त्याला म्हणता येईल. वापसापुरता पाऊस, जमिनीचा वापसा होणं म्हणजे पाऊस पडून गेल्यानंतर त्याच्यात पेरणीची सगळीच कामं सुरू होतात आणि पेरणीची ही कामं चालण्यासाठी जमिनीची ओल असावी लागते, माती मऊ लागते, चिखल खूप नसायला हवा कारण त्यामुळे जनावरांना किंवा माणसांना पेरणी करताना त्रास होऊ शकतो. तर त्यामुळे जिथं जमिनीमध्ये थोडीशी ओल निर्माण झालेली आहे असा जो पाऊस तो म्हणजे वापसापुरता पाऊस. आणि अगदी शेवटचा आखाड पहाळी पाऊस म्हणजे आषाढ श्रावण पश्चिमेकडनं वारा येतो त्याच्याबरोबर ढग येतात आणि ढगांबरोबर पावसाची सर येऊन जाते, तिला काही भागांमध्ये आखाड पहाळी असं म्हणतात. आणि हे करत असताना अर्थातच हे सगळे जे शब्द आज आपण जाणून घेतलेत, तर जसे जसे दिवसेंदिवस आपण त्यांचा वापर कमी होत जातो ह्या शब्दांचा, जे म्हणजे आपल्याला नम्रता सावंत यांचा मेसेज आहे की बाप रे आपली मराठी भाषा किती समृद्ध आहे, किती वेगवेगळ्या पद्धतीचे शब्द पावसाचं रूप वर्णन करणारे आपल्याकडे आहेत, तर खरंच आहेत. मात्र त्यांचा वापर झाला नाही किंवा त्यांचा आठव झाला नाही तर ते विस्मरणात जाऊ शकतात. आणि म्हणूनच आज हे सगळे ग्रामीण शब्द पावसाचं वर्णन करणारे आठवण्याचा प्रयत्न आपण केला निमित्त रेनबो फंडे या कार्यक्रमाच्या पूर्वार्धाचा. मात्र आता आपण थोडंसं थांबणार आहोत, एक छानसं गाणं सोबत तुमच्या देते आहे मी. त्यानंतर ठीक 7:10 पुणे केंद्राहून प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र ऐकूया आणि पुन्हा भेटूया 7:20 याच वाहिनीवर FM रेनबोवर. ऐका, ऐकवत रहा.

पाऊस सोहळा झाला, पाऊस सोहळा झाला कोसळत्या आठवणींचा, कधी उधाणता आणि केव्हा थेंबांच्या संथ लईचा। पाऊस असा ऋण झुणता पैंजणे सखीची स्मरली, पाऊल भिजत जाताना चाहूल विरत।

0: आकाशवाणी पुणे माधुरी कुलकर्णी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला प्रारंभ. विरोधकांच्या गदारोळामुळे पहिल्याच दिवशी कामकाज दिवसभरासाठी तहकूब. देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी संसदेच्या कामकाजात सहभागी होण्याचं पंतप्रधानांचं सर्वपक्षीय सदस्यांना आवाहन. नीट पेपर फुटीच्या निषेधार्थ दिल्लीत झालेल्या आंदोलनाचे राज्यातही पडसाद. विविध पक्ष संघटनांचं ठिकठिकाणी आंदोलन. यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना जाहीर. आणि गंगाखेड अमरावती आणि काटोलच्या सुधारित तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांना मंजुरी. आता सविस्तर बातम्या. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला काल सुरुवात झाली. मात्र पहिल्याच दिवशी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी विविध मुद्द्यांवरून गदारोळ केल्यानं कामकाजात वारंवार व्यत्यय येऊन दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. अयोध्या राम मंदिर देणगी अपहार, नीट पेपर फुटी आणि इतर मुद्द्यांवरून दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्ष सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी केली, तसंच निषेधाचे फलक फडकवले. तत्पूर्वी दोन्ही सभागृहांमध्ये सुरुवातीला दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. राज्यसभेत नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी झाला. अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसद भवन परिसरात वार्ताहरांशी संवाद साधला. जगभरात अशांतता आहे, त्याचा परिणाम भारतावरही होत आहे. या सर्व अडचणींनंतरही भारतानं 7.60% आर्थिक वाढ नोंदवत जगातील सर्वात वेगानं वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून आपलं स्थान कायम राखलं, असं पंतप्रधान म्हणाले. यावेळी सर्व पक्षांच्या खासदारांना आवाहन करताना ते म्हणाले,
1: दल उनका कोई भी हो, उनके पास एक लंबा अनुभव है. ऐसे समय में उनके अनुभव की, उनके ज्ञान की संसद को भी जरूरत है, देश को भी जरूरत है. और इसके लिए संसद का चलना, सार्थक चर्चा होना, मिलजुल करके देश को आगे ले जाने के संकल्प लेना, ये मैं समझता हूँ कि बहुत ही समय की मांग है. मैं आशा करता हूँ तर्क और तथ्य के साथ सदन की चर्चा को समृद्ध किया जाए, हर आवाज को अवसर मिले, हर विचार को सम्मान मिले. ये संसद की हमारी भूमिका है. मैं सभी सांसदों से बढ़ चढ़ करके

0: सदन में हिस्सा लेने के लिए निमंत्रित करता हूं।
1: केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांनी नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावरून दिल्लीत आंदोलन करत असलेल्या युवकांच्या प्रतिनिधींची काल भेट घेतली। या आंदोलकांकडून काल सकाळी आलेल्या सरकारच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्याच्या प्रस्तावाच्या अनुषंगाने ही भेट झाल्याची माहिती नड्डा यांनी समाज माध्यमावरील संदेशाद्वारे दिली आहे। यावेळी त्यांच्याशी प्राथमिक चर्चा झाली, तसंच या प्रतिनिधींनी सरकारला आपल्या मागण्यांचं लेखी निवेदनही सादर केलं। दरम्यान सर्व आंदोलकांनी प्रशासनाबरोबर बसून चर्चा करावी आणि वातावरण निवळण्यासाठी सरकारला सहकार्य करावं असं आवाहन नड्डा यांनी केलं आहे। त्यापूर्वी नवी दिल्लीत मोठ्या संख्येनं जमलेल्या तरुणांनी जंतर मंतरहून संसदेपर्यंत मोर्चा काढला होता, त्यामुळे परिसरातली सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली होती, तसंच मेट्रो स्थानकं बंद ठेवण्यात आली होती। दिल्लीतल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यातही ठिकठिकाणी काल आंदोलनं करण्यात आली। पुणे, नागपूर, बीड, यवतमाळ, नाशिक, सिंधुदुर्गसह अनेक ठिकाणी काल मोर्चे काढण्यात आले। अयोध्येतील राम मंदिरात भाविकांनी केलेल्या दानाच्या कथित अपहाराची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक स्थापन करण्याच्या शक्यतेबाबत सर्वोच्च न्यायालयानं उत्तर प्रदेश सरकारकडून माहिती मागवली आहे। तसंच सर्वोच्च न्यायालयानं याचिकाकर्त्यांना या मुद्द्यावरून राजकारण करू नये असंही सांगितलं आहे। टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीनं दिला जाणारा यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना जाहीर झाला आहे। ट्रस्टचे अध्यक्ष रोहित टिळक यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत ही घोषणा केली। राष्ट्रीय सुरक्षा क्षेत्रातल्या विशेष योगदानासाठी डोवाल यांना हा पुरस्कार देत असल्याचं टिळक यांनी सांगितलं। स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि 1,00,000 रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे। येत्या 1 ऑगस्ट रोजी पुण्यात केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल राज्य मराठी विकास संस्थेच्या नियामक मंडळाची बैठक झाली। तंजावर इथल्या मोडी लिपीतील सुमारे 15,00,000 ऐतिहासिक कागदपत्रांच्या डिजिटायझेशन प्रकल्पाच्या प्रगतीचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला। तसंच लंडन इथं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावानं उभारण्यात येणाऱ्या जागतिक मराठी केंद्राच्या कामालाही गती देण्याबाबत यावेळी चर्चा झाली। विविध भारतीय आणि जागतिक भाषातील दर्जेदार साहित्य मराठीत उपलब्ध करून देण्यासाठी यशवंतराव चव्हाण यांच्या नावानं अनुवाद समिती स्थापन करण्याचाही निर्णय यावेळी घेण्यात आला। धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी तीर्थक्षेत्रांच्या सर्वांगीण विकासावर भर देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिले। विविध तीर्थक्षेत्र विकास आराखडा शिखर समितीच्या काल झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते। परभणी जिल्ह्यातील गंगाखेडमध्ये श्री संत जनाबाई तीर्थक्षेत्र, अमरावतीमध्ये श्री संत गाडगेबाबा समाधीस्थळ आणि नागपूर जिल्ह्यातील काटोल इथं श्री चक्रधर स्वामी मंदिर परिसर अशा 3 तीर्थक्षेत्रांच्या सुधारित विकास आराखड्यांच्या अनुषंगानं 115 कोटींच्या विकास कामांना या बैठकीत मंजुरी देण्यात आली। आराखड्यातील सर्व कामं उत्सव काळातील भाविकांची संख्या लक्षात घेऊन दर्जेदार पद्धतीनं आणि टप्प्याटप्प्यानं निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश फडणवीस यांनी दिले आहेत। या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात। अमरावती जिल्ह्यात पावसाची स्थिती मान्सूनच्या सुरुवातीला सरासरीपेक्षा कमी राहिली, मात्र पेरणीनंतर पावसाचं प्रमाण समाधानकारक आहे। ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून।
2: जून महिन्यात महाराष्ट्रात पावसात मोठी तूट होती, त्यामुळे अमरावती जिल्ह्यावरही त्याचा परिणाम झाला। जुलै महिन्याच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात पावसाने जोर धरल्याने परिस्थिती सुधारली। अमरावती विभागात जवळपास 58% शेतकऱ्यांनी पेरणी पूर्ण केली। जिल्ह्यात खरीप पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड झाली आहे। यामध्ये कापूस, तूर, उडीद, मूग, मका, तीळ व मेळघाटातील काही भागात भाताची सुद्धा लागवड करण्यात आली। शेतकऱ्यांची सध्याची परिस्थिती, वेळेवर झालेला पाऊस, पेरणीनंतर रिमझिम येत राहिलेल्या पावसांमुळे यंदा पिकं चांगली डौलदार उभी झाल्याचं दिसून आलं। ज्या भागात अजूनही पावसांची कमतरता आहे तिथे दुबार पेरणीची शक्यता व्यक्त केली आहे। कृषी विभाग शेतकऱ्यांना अंतर्मशागत, तणनियंत्रण आणि व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन करत आहेत। आकाशवाणी बातम्यांसाठी अमरावतीहून जयंत सोनोने।
1: 8 दिवसांच्या पावसाच्या विश्रांतीनंतर रायगड जिल्ह्यात पावसानं दमदार हजेरी लावली, त्यामुळे शेतीच्या कामांना परत सुरुवात झाल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे। काल रात्री रोहा, पेण, अलिबागसह जिल्ह्याच्या अनेक भागात जोरदार पाऊस झाला। नाशिक इथं होणाऱ्या कुंभमेळ्यात साधुग्रामची पारंपरिक जागा वैष्णव आखाड्यांना द्यावी अशी मागणी अखिल भारतीय आखाडा परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ता

महामंत्री संजय दाजी महाराज यांनी केली आहे. ते काल नाशिक इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. कुंभमेळ्यासाठी 3 वैष्णव आखाड्यांबरोबरच त्यांच्याशी संलग्न 1000 अधिक धार्मिक संस्थांचे प्रतिनिधी वास्तव्याला येणार आहेत. या जागेवरील प्रस्तावित वृक्षतोडीला पर्यावरणप्रेमींचा विरोध असल्यानं हे काम सध्या स्थगित करण्यात आलं असल्याचं आमच्या वार्ताहरानं दिलेल्या बातमीत म्हटलं आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या

0: श्रोतेहो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
1: आणि या निमित्ताने 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
0: उत्सव नवचैतन्याचा। वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार।
1: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस।
0: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप।
1: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता
0: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी।
1: प्रवेश निःशुल्क।
0: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण।
1: उत्सव नवचैतन्याचा।
2: नमस्कार श्रोते हो, मी अभिजित खांडकेकर। विश्वसनीय बातम्या, सुरेल गाणी, मनोरंजन आणि माहितीची सप्तरंगी कमान, आकाशवाणी मुंबईची रेनबो वाहिनी छान ऐकत रहा। 107.1 MHz वर आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी।
3: FM रेनबो 107.1 MHz आणि काही बातम्या आपल्याला विचार करायला भाग पाडतात। म्हणजे आता सध्याच्या काळामध्ये जेन झी पिढी जी आहे त्या मंडळींसाठी, म्हणजे ती जेन झी, जेन अल्फा ह्या सगळ्या पिढींसाठी एक साधारणपणे आपण की हां हे जेन झीच आहेत, हे असेच वागणार, पण त्याला ठसठशीत अपवाद ठरणारी काही व्यक्तिमत्व आपल्यालासुद्धा खूप काही शिकवून जातात। आपण सगळ्यांनीच ती बातमी वाचली असेल की दौंड तालुक्यामधल्या खडकीची श्रावणी कृष्ण कुदळे नीट UG 2026 परीक्षेत 720 पैकी 710 गुण मिळवत देशात तिने 5वा क्रमांक पटकावला आणि मुलींमध्ये देशात ती पहिली आली। हे तिचं यश थक्क करणारं आहे। जवळपास म्हणजे आई वडिलांचे जे सगळे परिश्रम आहेत, कष्ट आहेत, तिचे आई वडील दोघंही जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक आहेत आणि स्वतः श्रावणीचं शिक्षण प्राथमिक चोरमले वस्तीवरच्या गोपाळवाडी नावाच्या जिल्हा परिषद शाळेत झालेलं आहे। मग पुढे ती बारामतीमध्ये जाऊन तिने पुढचं सगळं शिक्षण वगैरे घेतलं। तर हा जो नीटचा अभ्यास करण्याचा सगळा तिचा जो दिनक्रम होता, त्यातल्या दोन गोष्टी आपल्याला खूप काही शिकवून जातात। गेल्या 10 वर्षात त्यांच्या घरामध्ये TV नाही, TV अजिबात श्रावणीने पाहिला नाही आणि नीटच्या परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी 2 वर्ष तिने मोबाईल आणि

0: सोशल मीडिया स्वतःपासून दूर ठेवला. रोज 12 ते 13 तास अभ्यास करणारी ही जी श्रावणी होती, तिचं लक्ष होतं, तिने म्हणजे 720 मिशन 720 असं एक सूत्र आई वडिलांनी समोर ठेवलेलं होतं, आणि ट्राय युअर बेस्ट, वी आर विथ यू अशी फ्रेम आईबाबांनी खास तिच्या खोलीमध्ये लावलेली होती. तर हा सगळा जो भाग आहे, यात मला कुठल्या गोष्टीची कमाल वाटली असेल तर 2 वर्ष, अख्खी 2 वर्ष हातात मोबाईलही न घेणं. म्हणजे आपण तरुणाईला बऱ्याचदा जरा काही झालं की हां हे सगळं मोबाईलमुळे होतं आहे असं आपण फार सहज म्हणतो, पण त्यांना बोलता बोलता आपल्या हातात किती वेळ मोबाईल असतो हे आपल्याही लक्षात येत नाही. आणि याला म्हणजे हे सगळ्या वयांना समान लागू आहे, तरुणाईच्या हातातही आहे, प्रौढांच्याही हातात आहे, आणि ज्येष्ठांच्या हातातही मोबाईल आहे. तर या सगळ्या गोंधळामध्ये किंवा या सगळ्या आपण असं म्हणूया की इतकी माहिती सतत आपल्यावर आदळते, तर या माहितीच्या पुरामध्ये अशीही माणसं आहेत, अशीही मुलं आहेत की जी 2 वर्ष मोबाईलला हात न लावता राहू शकलेली आहेत. आपला स्वतःचा अनुभव काय आहे, किती दिवसापर्यंत मोबाईलशिवाय आपण राहू शकतो सांगा बरं, असा काही प्रयोग केलेला असेल तुम्ही, मोबाईल उपवास, डिजिटल उपवास वगैरे, तर नक्की कळवा. एक छोटासा व्यावसायिक विराम घेऊया, मस्त असं गाणं ऐकूया, आणि त्यानंतर पुन्हा जेव्हा भेटू तेव्हा सांगा तुमचा असा डिजिटल उपवास वगैरे होतो का मोबाईलला हात न लावता. FM रेनबो वर 107.1 MHz वर आपण ऐकताय रेनबो फंडे.
1: जय अब गरीबों की जय बन गई है.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: नमस्कार, मी उमेश कामत. दिवसाची सुरेल मराठी गाण्यांनी सुरुवात करणारी आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी 107.1 MHz वर ऐकत रहा, आनंद घेत रहा.

ايه حلو आमचे नाव खेला शेट डोंगरा एवढे आमचे पेट आमचे नाव खेला शेट डोंगरा

डिजिटल उपवास पाळतो. म्हणजे मेघना भिडे म्हणाल्या की दर शुक्रवारी डिजिटल उपवास त्या करत असतात. अलका अल्मेडा यांनी म्हटलंय की देवळात जाताना मी कधीही मोबाईल घेऊन जात नाही. दीपा पालकर म्हणत आहेत की ज्यावेळेला 10-15 दिवस सगळ्यांसोबत फिरायला जाते कुटुंबासोबत तेव्हा मोबाईल बंद. दत्तात्रय आडत म्हणत आहेत की 2 वेळा मोबाईल चार्जिंगलाच राहिला आणि त्यामुळे सक्तीने त्यांचा डिजिटल उपवास झाला. कामं अडली पण मानसिक शांती खूप लाभली. प्रमोद कारखानीस म्हणत आहेत की एक वेळ फोन नाही वापरला तरी चालू शकतो पण रेडिओ मात्र आम्हाला हवाच असतो. रवींद्र कुडाळकर यांनी सुद्धा थोडा वेळ कशा पद्धतीने ते स्विच ऑफ स्विच ऑन करून मोबाईल वापरतात त्याच्याबद्दल आपल्याला सांगितलेलं आहे. श्रीपाद जोशी म्हणत आहेत अन्य उपवास एक वेळ शक्य आहे पण मोबाईलचा उपवास शक्यच नाही हेच आपल्याला विजय देवरे यांनी सुद्धा सांगितलं आहे. संयोगिता बापट म्हणत आहेत की गेल्या वर्षी ऑक्टोबर ते डिसेंबर असा त्यांचा डिजिटल उपवास झाला. टी व्ही त्या पाहत नाहीत. त्यानंतर आपल्याला अजून एक मेघना भिडे यांनी सांगितलं आहे की सासऱ्यांच्या प्रेरणेने एकादशीला त्या डिजिटल उपवास करतात. वृषाली सुर्वे म्हणतात गेली 2 महिने ठरवून मोबाईलपासून लांब आहे. विलास जोशी म्हणतात आता सगळ्याच गोष्टी ज्या मोबाईलवर अवलंबून आहेत त्याच्यासाठी मोबाईल लागतोच. अरविंद कुलकर्णी म्हणतात आठवड्यातनं 1 दिवस डिजिटल उपवास करण्याचा प्रयत्न करत आहे. सध्या तरी मजल 3 तासांपर्यंत गेली आहे पण मी हरलो नाही आहे. प्रयत्न सुरूच ठेव क्या बात है. खूप साऱ्या शुभेच्छा प्रयत्नांसाठी तुमच्या. मनीषा फणसे यांनी सुद्धा सांगितलं की त्यांनी त्यांचं FB अकाउंट डिलीट केलं. खूप काही मोठं नाही पण एक दिवस साक्षात्कार झाला की दिवसाचा 1-1, 2-2 तास फुकट जातात त्याच्यामध्ये आणि मग हे सगळं रिअलायझेशन त्यांना त्याच्यामुळे झालेलं आहे. प्रबोध कुटुंबे असं म्हणता आहेत. त्यांनी आपल्याला आकाशवाणीच्या संदर्भात मेसेज केलेला आहे आकाशवाणीची सोबत. चित्रा वणके म्हणतात की सगळ्या शिक्षकांचा मोबाईल सकाळी 10 ते 4 शाळेकडेच जमा असतो. वाव त्यामुळे सवय झाली आहे. शलाका जोशी म्हणतायत मोबाईल जिथे जातो तेथे तू माझा सांगाती अशी अवस्था आहे आमची. जयंत बर्वे म्हणतायत कोकणात घरी गेलो की 1-2 महिने TV घेतलेलाच नाही आहे आणि आवश्यक गोष्टींसाठीच फक्त फोनचा वापर केला जातो. आपल्याला याच प्रकारे बरेच सारे मेसेजेस आहेत. नाव आपल्याला ह्यांचं कसं कळणार बरं. DS असं त्यांचं प्रोफाईल पिकवर नाव आहे. फोनकडे बघायची एन्झायटी होत नाही. ट्रीपला गेले होते लेह लडाखला लिमिटेड रेंज होती त्यामुळे तर त्यांनी आपल्याला असं सांगितलं आहे. पण म्हणजे ह्याच्यासाठी डिजिटल उपवास करण्यासाठी लेह लडाखला वगैरे जावं लागणार की काय. तर बरेच साऱ्या मेसेजेसमधनं विशाल लिंगायत यांनीसुद्धा सांगितलं की गावी गेलो की मोबाईल बंद ठेवतो. जयंत जोशी म्हणतायत नाटक सिनेमाच्या वेळेला तरी डिजिटल उपवास होतो. संदेश नाईक म्हणतायत रात्री 11 ते 5:30 डिजिटल उपवासच असतो. पूनम सोयतकर यांनीसुद्धा सांगितलंय की नाही वापरला मोबाईल तरी फरक नाही पडत 8-8 तास मोबाईलशिवाय राहू शकते. 12 ते 6 वा वा हे छान आहे. हे खूप मस्त आहे. सुवर्णा कुलकर्णी यांनी सांगितलंय रात्री 12 ते 6 मोबाईल उपवास असतो. झोपतो की आपण त्यावेळेला मज्जा. त्यानंतर दिलीप वाणी म्हणतात की काळाची गरज आहे मोबाईल. आणि असेच बरेच सारे मेसेजेस आपल्याला मंगला पै यांनी सुद्धा मेसेज केलेला आहे. बरं अच्छा एकूण लक्षात आलेला आहे डिजिटल उपवासाचा नेमका प्रकार काय आहे आणि कशा पद्धतीने हा होतोय. पण प्रयत्न करत राहूया. अगदी 24 तासामधल्या काही तास आपल्याला कामासाठी मोबाईल वापरावा लागणं अनिवार्य आहे. त्या व्यतिरिक्त त्याच्यावर फार अवलंबून राहावं लागणार नाही याची काळजी घेऊया. बरं बाहेर मस्त पाऊस पडतोय असं अनेक जणांनी आपल्याला कळवलेलं आहे. तुमचं काय चाललं आहे माहीत नाही आहे. मला आता मात्र मोह होतोय या गोष्टीचा. 1 कप कॉफी 1 कप चहा आणि सकाळचा हा पाऊस काय मस्त कॉम्बिनेशन नाही का.

0: Coffee.
1: आणि आता वेळ झाली आहे आपली दैनंदिन मालिका अज्ञात मुंबईचा आजचा भाग ऐकण्याची. ऐकूया.

0: श्रोतेहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक नितीन वाघ आणि अश्विनी बोरसे पवार, संकल्पना शैलेश माळुदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. अज्ञात मुंबई. आज आपण ऐकणार आहोत गेटवे ऑफ इंडियाच्या निर्मितीच्या कहाणीचा पहिला भाग.
1: मुंबईच्या सुप्रसिद्ध ताजमहाल हॉटेलच्या समोर उभी असलेली गेटवे ऑफ इंडियाची वास्तू माहीत नाही अशी व्यक्ती सापडणं दुर्मिळच. या गेटवे ऑफ इंडियाची ओळख जगभरात मुंबईचं प्रतीक अशी आहेच. इंग्लंडचा तत्कालीन राजा पंचम जॉर्ज यानं त्याची पत्नी मारी म्हणजे क्वीन मारी ऑफ टेक हिच्यासमवेत 1911 साली भारताला भेट दिली होती. त्याच्या आत्या ऐतिहासिक भेटीची आठवण म्हणून ही वास्तू उभारण्यात आली होती.
2: 6 मे 1910 रोजी इंग्लंडचा राजा 7वा एडवर्ड म्हणजेच आपला प्रसिद्ध काळा घोडा याच्या निधनानंतर त्याच्या जागी त्याचा मुलगा जॉर्ज हा 5वा जॉर्ज म्हणून इंग्लंडच्या गादीवर आला. 22 जून 1911 रोजी त्याचा राज्याभिषेक समारंभ इंग्लंडमध्ये साजरा झाला. त्यानंतर लगेचच त्यानं इंग्लंडची महत्वाची वसाहत असलेल्या भारताचा दौरा केला. भारताच्या भूमीवर जाऊन स्वतःला भारताचा सम्राट म्हणून घोषित करून तशी द्वाही फिरवणं हा दौऱ्यामागचा उद्देश होता. त्यासाठी 12 डिसेंबर 1911 रोजी दिल्ली इथं भव्य इम्पिरियल दरबार किंवा कोरोनेशन दरबार आयोजित करण्यात आला. या दरबारात भारतातले सगळे संस्थानिक राजे राण्या आणि नवाब बेगम उपस्थित राहणार होते.
1: 11 नोव्हेंबर 1911 रोजी मेदिना नावाच्या जहाजानं भला मोठा लवाजमा आणि

0: आपली राणी मारी हिच्यासह पंचम जॉर्ज यानं इंग्लंडहून भारताच्या दिशेनं प्रस्थान ठेवलं आणि 2 डिसेंबर 1911 रोजी भारताच्या भूमीवर मुंबईतल्या अपोलो बंदरात पहिलं पाऊल ठेवलं. इंग्लंडचा राजा आणि भारताचा अघोषित सम्राट पंचम जॉर्ज याच्या स्वागतासाठी अपोलो बंदरावर अभूतपूर्व तयारी करण्यात आली होती. सरकारी आर्किटेक्ट जॉर्ज विटेट यांच्या कल्पनेतून जन्मलेला पांढरा कॅनव्हॉस आणि प्लास्टर ऑफ पॅरिसच्या सहाय्यानं तयार केलेला तात्पुरता पांढरा शुभ्र शामियाना उभारण्यात आला होता. हा शामियाना तात्पुरता असला तरी त्याच्याकडे पाहताना तो कायमस्वरूपी उभारलाय की काय असाच भास होत होता. अगदी आग्र्याच्या ताजमहालची कॉपी होती ती.
1: शामियान्याच्या समोर म्हणजेच आता ताजमहाल टॉवर हॉटेल जिथं उभं आहे त्या ठिकाणी निमंत्रितांना बसण्यासाठी भव्य अँफिथिएटर उभारण्यात आलं होतं. अपोलो बंदरावर सर्वत्र लाल रंगाचा गालिचा अंथरण्यात आला होता. बोटीच्या धक्क्यापासून शामियान्यात येण्याच्या राजमार्गावर शोभिवंत खांब उभे करून त्यांच्या डोक्यावर विविध पुतळे बसवण्यात आले होते. केवळ राजाच्या स्वागतापुरती उभारलेली ही वास्तू राजेशाही महालापेक्षा जराही कमी नव्हती. त्रिखंडावर राज्य करणारा तो राजा त्याचं स्वागत त्याच्या इतमामाला साजेस व्हायला हवं होतं. राजाचं स्वागत करण्यासाठी ब्रिटिश भारताचे व्हाईस राय म्हणजेच गव्हर्नर जनरल लॉर्ड हार्डिंग्ज, मुंबई प्रांताचे गव्हर्नर लॉर्ड सिडनेहॅम, मुंबई महानगरपालिकेचे कमिशनर, मेयर, इतर बडे मुलकी आणि लष्करी अधिकारी कडक गणवेशात जातीनं हजर होते. त्याचप्रमाणे भारतातल्या विविध प्रांतांचे संस्थानिक राजे, सुलतान, बेगम, दिवाण असे सगळेजण ठरल्याप्रमाणे राजा राणीच्या स्वागताला अपोलो बंदरावर उपस्थित होते.
0: या भेटीचं महत्व हे की भारताला भेट देणारा तो इंग्लंडचा पहिलाच राजा होता. पंचम जॉर्ज यानं यापूर्वी 1905-1906 मध्ये प्रिन्स ऑफ वेल्स म्हणजेच ब्रिटिश साम्राज्याचा युवराज आणि भावी सम्राट या नात्यानं पत्नीसह मुंबईला भेट दिली होती. साम्राज्याचा वारसदार म्हणून आणि नंतर सम्राट म्हणून अशा 2 वेळा भारतातल्या ब्रिटिश वसाहतीला भेट देणारा तो ब्रिटनचा पहिलाच राजा होता. हा अभूतपूर्व योगायोग साधलेल्या किंग पंचम जॉर्ज आणि क्वीन मारीचं स्वागत त्याच अभूतपूर्व पद्धतीनं होणं स्वाभाविकच होतं.
1: दोन डिसेंबर 1911 रोजी राजा राणीच्या स्वागतासाठी शामियान्यात मान्यवरांच्या उपस्थितीत ब्रिटिश भारताचे व्हाईस रॉय लॉर्ड हार्डिंग्ज आणि मुंबईचे गव्हर्नर लॉर्ड सिडनेहॅम यांनी राजा राणीचं भव्य स्वागत केलं. मुंबईत 2 दिवस मुक्काम करून पंचम जॉर्ज आणि राणी रेल्वेनं दिल्लीला गेले. तिथं त्यांच्यासाठी आयोजित केलेल्या कोरोनेशन दरबार समारंभाला त्यांना उपस्थित राहायचं होतं. 12 डिसेंबर रोजी दिल्ली दरबार थाटात पार पडला. पंचम जॉर्ज यांची ब्रिटिश भारताचे सम्राट म्हणून घोषणा झाली. याच दिवशी भारताची राजधानी कलकत्त्याहून दिल्लीला हलवण्यात आली. राजधानीचं शहर म्हणून नवी दिल्लीची आखणी करण्यासाठी आर्किटेक्ट एडविन ल्युटेन्स यांची नियुक्ती करण्यात आली.
0: दिल्ली दरबार पार पडल्यानंतर पंचम जॉर्ज मायदेशी इंग्लंडला परत जाण्यासाठी पुन्हा मुंबईत आले. 10 जानेवारी 1912 रोजी त्यांना निरोप देण्याचा समारंभ झाला. यावेळी पुन्हा व्हाईस रॉय हार्डिंग्ज आणि मुंबई प्रांताचे गव्हर्नर सिडनेहॅम उपस्थित होते. अपोलो बंदरात नांगरून ठेवलेल्या मेदिना जहाजावर परतीच्या प्रवासासाठी पंचम जॉर्ज यांनी पाऊल ठेवलं. त्यापूर्वी त्यांच्या ऐतिहासिक भारत भेटीची आठवण म्हणून अपोलो बंदरावर उभारलेल्या तात्पुरत्या शामियान्याच्या ठिकाणी एक कायमस्वरूपी भव्य इमारत उभारण्यात यावी अशी इच्छा त्यांनी गव्हर्नर सिडनेहॅम यांच्याकडे व्यक्त केली.
1: केवळ आपल्या भेटीची आठवण म्हणून नव्हे तर भारतात प्रवेश करणारा मार्ग मुंबईतून जातो. जगभरात मुंबईची ओळख भारताचं प्रवेशद्वार म्हणूनच आहे. मुंबईच्या या ओळखीचं एक स्थायी प्रतीक असायला हवं आणि त्यासाठी अपोलो बंदरावर स्वागतासाठी उभारलेल्या शामियान्याच्या धर्तीवर गेटवे ऑफ इंडियाची कायमस्वरूपी वास्तू उभारण्यात यावी. ही वास्तू ब्रिटिश साम्राज्यातल्या मुकुटमणी, ज्वेल ऑफ द क्राऊन अशा भारतासारख्या मोठ्या प्रदेशाला शोभेल एवढी भव्य आणि दिमाखदार असावी.

अज्ञात मुंबई. आज आपण ऐकत होतो गेटवे ऑफ इंडियाच्या निर्मितीच्या कहाणीचा पहिला भाग, अज्ञात मुंबई. लेखक नितीन साळुंखे, वाचक नितीन वाघ आणि अश्विनी बोरसे पवार. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य आशिष शेडगे आणि क्षितिजा सहकारी. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्सना केतकर.

आणि आता वेळ झाली आहे आपल्या या रेनबो फंडे कार्यक्रमातनं आपला निरोप घ्यायची. पण आपल्याला आठवण करून देऊ इच्छिते, सकाळी 10 वाजता FM गोल्ड 100.1 MHz वर RJ ग्रीष्मा आणि दुपारी 2 वाजता FM रेनबो 107.1 MHz वर RJ अंजली आपल्यासोबत असतील, मस्त मस्त गाणी, मस्त मस्त गप्पा घेऊन. तेव्हा ऐकायला विसरू नका आमच्या ह्या दोन्ही वाहिन्या. आपला आजचा दिवस मस्त मजेत, आनंददायी, चिंतामुक्त, आरोग्यदायी आणि तुम्हाला जसा हवा तसा जावो, अगदी छान रिमझिम पावसाचा जावो. जिथे आतापर्यंत पाऊस पोहोचलेला नाही आहे अशा ठिकाणी सुद्धा मस्त पावसाचं आगमन होणारा जावो. या शुभेच्छांसह मी रश्मी वारंग घेते आपली अनुमती. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमांमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, राम राम.

0: आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 8:30 वाजलेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आता प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी मंजिरी गानू आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 3 देशांच्या परदेश दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात उत्तर मॅसिडोनियामध्ये दाखल. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी प्रचंड गदारोळ. नीट पेपर फुटीवरून आंदोलन करत असलेल्या युवकांच्या प्रतिनिधींची केंद्रीय आरोग्यमंत्री जेपी नड्डा यांनी घेतली भेट. यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना जाहीर. भारतीय कंपनीनं विकसित केलेल्या देशातील पहिल्या डेंग्यू प्रतिबंधक लसीला औषध महानियंत्रकांची मंजुरी. आणि FIH यूथ हॉकी 5S आशियाई करंडक स्पर्धेत भारताच्या कनिष्ठ पुरुष आणि महिला संघाची विजयी सलामी. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्यांच्या 3 देशांच्या परदेश दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात उत्तर मॅसिडोनियामध्ये दाखल झाल्या आहेत. भारताच्या राष्ट्रपतींनी उत्तर मॅसिडोनियाला भेट देण्याची ही पहिलीच वेळ आहे. या भेटीत राष्ट्रपती त्यांच्या मॅसिडोनियन समपदस्थ गोर्डाना सिल्जानोस्कोवा डाकोनोवा यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. या देशाचे पंतप्रधान आणि संसदेच्या सभापतींचीही त्या भेट घेणार असून उत्तर मॅसिडोनियाच्या संसदेलाही संबोधित करणार आहेत. याशिवाय त्या भारत उत्तर मॅसिडोनिया व्यवसाय मंचालाही संबोधित करतील. दोन्ही देश कृषी औषध निर्माण विज्ञान तसंच तंत्रज्ञान माहिती तंत्रज्ञान यासारख्या प्राधान्याच्या क्षेत्रांमधील आर्थिक संबंध वृद्धिंगत करण्यास उत्सुक आहेत. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी काल पनामाचे परराष्ट्र मंत्री झेवियर एदुआर्दो मार्टिनेस आचा वास्केज यांची दिल्लीत भेट घेतली. लॅटिन अमेरिका आणि कॅरिबियन क्षेत्रात भारताचं प्रवेशद्वार म्हणून पनामा समवेतचे भारताचे संबंध अधिक दृढ करण्याच्या महत्वावर कालच्या बैठकीत उभय नेत्यांनी संवाद साधला. व्यापार व्यवसाय विकास सागरी क्षेत्र आरोग्य कृषी शिक्षण आणि डिजिटल क्षेत्रातील सहकार्य वाढवणं बहुपक्षीय व्यासपीठांवरील सहकार्य यासह विविध मुद्द्यांवर यावेळी चर्चा झाली. पनामाच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या भेटीमुळे दोन्ही देशांदरम्यान सर्वच क्षेत्रातील द्विपक्षीय संबंध बळकट होतील असा विश्वास जयशंकर यांनी व्यक्त केला. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा कालचा पहिलाच दिवस वादळी ठरला. अयोध्या राम मंदिर देणगी अपहार नीट पेपर फुटी त्यावरून सुरू असलेलं युवकांचं आंदोलन यासारख्या मुद्द्यांवरून दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्ष सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी केल्यानं प्रचंड गदारोळ झाला. विरोधी पक्षाच्या खासदारांनी काल निषेधाचे फलकही फडकावले. तत्पूर्वी राज्यसभेत सभागृहाच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी पार पडला. नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावरून दिल्लीत आंदोलन करत असलेल्या युवकांच्या प्रतिनिधींची केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी काल भेट घेतली. या आंदोलकांकडून काल सकाळी आलेल्या सरकारच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्याच्या प्रस्तावाच्या अनुषंगानं ही भेट झाल्याची माहिती नड्डा यांनी समाजमाध्यमावरील संदेशाद्वारे दिली आहे. या भेटीत प्राथमिक चर्चा करण्यात आली असं नड्डा यांनी म्हटलं आहे. तसंच या प्रतिनिधींनी सरकारला आपल्या मागण्यांचं लेखी निवेदनही सादर केलं. दरम्यान सर्व आंदोलकांनी प्रशासनाबरोबर बसून चर्चा करावी आणि वातावरण निवळण्यासाठी सरकारला सहकार्य करावं असं आवाहन नड्डा यांनी केलं आहे. दरम्यान नवी दिल्लीत सुरू असलेल्या या आंदोलनावेळी घडलेल्या हिंसक घटनेत 118 अधिक पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. जखमींमध्ये विशेष आयुक्त सहआयुक्त अशा पदांवरील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचाही

समावेश आहे. कायद्याचं उल्लंघन होईल असं वर्तन करू नये अशा पोलिसांकडून वारंवार सूचना देऊनही आंदोलनात सहभागी झालेल्यांनी नियमबाह्य आक्रमक आणि हिंसक वर्तन सुरूच ठेवत लागू असलेल्या बंदी आदेशांचं उल्लंघन करून पोलिसांवर हल्ला केला. त्यांनी पोलिसांच्या तसंच सरकारी वाहनांचीही नासधूस केली असं दिल्ली पोलिसांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. या झटापटीत जवळपास 60 आंदोलक देखील जखमी झाले. यावेळी पोलिसांनी सुमारे 70 जणांना ताब्यात घेतलं आहे. भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीची साप्ताहिक धोरणात्मक बैठक आज सकाळी संसद भवनात होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज या बैठकीला संबोधित करणार आहेत. आघाडीतील घटक पक्षांची एकजूट दर्शवण्याच्या उद्देशानं संसदेच्या अधिवेशन काळात दर मंगळवारी ही बैठक घेतली जाते. त्यामुळे आता यापुढे या बैठकीला मंगल मिलन असं म्हटलं जाणार आहे. देशाचे निर्वाचित पंतप्रधान म्हणून सर्वाधिक काळ पदभार सांभाळणारे पंतप्रधान ठरल्याबद्दल पंतप्रधान मोदींचा गौरव करणारा अभिनंदन ठराव या बैठकीत मांडला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युनायटेड किंगडमचं पंतप्रधान पद स्वीकारल्याबद्दल अँडी बर्नहॅम यांचं अभिनंदन केलं आहे. भारत आणि युके हे सामायिक लोकशाही मूल्यांनी बांधलेले देश असून या देशांमध्ये व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, संरक्षण आणि परस्पर संबंध या सर्व क्षेत्रात सहकार्य असल्याचं त्यांनी समाजमाध्यमावरील एका संदेशात म्हटलं आहे. अयोध्येतील राम मंदिरात भाविकांनी दान केलेल्या पैशांच्या कथित अपहाराची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक स्थापन करण्याच्या शक्यतेबाबत सर्वोच्च न्यायालयानं उत्तर प्रदेश सरकारकडून माहिती मागवली आहे. तसंच सर्वोच्च न्यायालयानं याचिकाकर्त्यांना या मुद्द्यावरून राजकारण करू नये असंही सांगितलं आहे. प्राथमिक तपासणी अहवाल दाखल होण्यापूर्वी या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाकडून निर्देश घ्यावेत असं भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि व्ही मोहना यांच्या खंडपीठानं उत्तर प्रदेश सरकारचे वकील सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना सांगितलं आहे. उत्तर प्रदेश सरकारकडून माहिती मिळाल्यानंतर या याचिकेवर 27 तारखेला पुन्हा सुनावणी करण्यात येणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना जाहीर झाला आहे. टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष रोहित टिळक यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. राष्ट्रीय सुरक्षा क्षेत्रातल्या विशेष योगदानासाठी डोवाल यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असल्याचं टिळक यांनी सांगितलं. स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि 1,00,000 रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. येत्या 1 ऑगस्ट रोजी केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. टाकेडा बायोफार्मास्युटिकल्स या भारतीय कंपनीनं विकसित केलेली देशातली पहिली डेंग्यू प्रतिबंधक लस बाजारात आणण्यास भारतीय औषध महानियंत्रकांनी मंजुरी दिली आहे. क्यूडेंगा नावाच्या या लसीचा 4 ते 60 वर्ष वयोगटातील व्यक्तींकरता वापर करण्यास मान्यता देण्यात आली आहे. कोणत्याही व्यक्तीला पूर्वी डेंग्यूची लागण झाली असो अथवा नसो ही लस देता येऊ शकते असं संबंधित कंपनीनं म्हटलं आहे. आसाममध्ये मुसळधार पाऊस आणि नद्यांना आलेल्या पुरामुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली असून पुरात दगावलेल्यांची संख्या 10 वर पोचली आहे. राज्यातील जोरहाट, दिब्रुगड, शिवसागर आणि गोलाघाटसह 16 जिल्ह्यांना या पुराचा फटका बसला आहे. सुमारे 800 गावं पाण्याखाली असून 3 लाखांहून अधिक नागरिक बाधित झाले आहेत. 19,000 हेक्टरहून अधिक पिकाखालील क्षेत्र पाण्याखाली आहे. एनडीआरएफ, एसडीआरएफ, लष्कर आणि इतर संस्थांनी पूरग्रस्त भागातून 6,700 हून अधिक लोकांची सुटका केली आहे. पुरामुळे अनेक रस्ते, बंधारे आणि इतर पायाभूत सुविधांचंही नुकसान झालं आहे. जम्मू काश्मीरमध्येही पावसामुळे मोठं नुकसान झालं असून गेल्या 3 दिवसात पावसामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 23 झाली आहे. मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला आणि नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून मृतांच्या कुटुंबियांना 6,00,000 रुपये मदत जाहीर केली आहे.
ओमान इथं सुरू असलेल्या FIH यूथ हॉकी 5US आशियाई करंडक स्पर्धेत भारताच्या कनिष्ठ पुरुष आणि महिला संघानं विजयी सलामी दिली आहे. या दोन्ही संघांचा एलिट पूलमध्ये समावेश आहे. भारतीय महिला संघानं स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानच्या संघाविरुद्ध 8-3 असा विजय नोंदवला, तर पुरुषांच्या संघानं पहिल्या सामन्यात बांगलादेशच्या संघाला 7-3 असं नमवलं.

ही स्पर्धा FIH यूथ हॉकी 5S विश्व करंडक स्पर्धेसाठी आशियाई पात्रता फेरी आहे. भारतीय बॅडमिंटनपटू PV सिंधू आजपासून सुरू होणाऱ्या चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सहभागी होणार आहे. महिला एकेरीच्या सामन्यात तिचा पहिला सामना उन्नती हुडा हिच्याशी होणार आहे. देविका सिहाग तसंच लक्ष्य सेन, आयुष शेट्टी आणि HS प्रणॉय देखील स्पर्धेत सहभागी होतील. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 3 देशांच्या परदेश दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात उत्तर मॅसिडोनियामध्ये दाखल. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी प्रचंड गदारोळ. नीट पेपर फुटीवरून आंदोलन करत असलेल्या युवकांच्या प्रतिनिधींची केंद्रीय आरोग्यमंत्री JP नड्डा यांनी घेतली भेट. यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना जाहीर. भारतीय कंपनीनं विकसित केलेल्या देशातील पहिल्या डेंग्यू प्रतिबंधक लसीला औषध महानियंत्रकांची मंजुरी. आणि FIH यूथ हॉकी 5S आशियाई करंडक स्पर्धेत भारताच्या कनिष्ठ पुरुष आणि महिला संघाची विजयी सलामी. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

0: नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो. नीट पेपरफुटी प्रकरणासह इतर मुद्द्यांवर विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेचं दोन्ही सदनाचं कामकाज आज सलग दुसऱ्या दिवशी बाधित झालं. लोकसभेत कामकाजाला सुरुवात झाल्यावर अध्यक्ष ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला, मात्र विरोधी पक्ष सदस्यांनी नीट पेपरफुटीचा मुद्दा उपस्थित करत घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. सदस्यांनी शांततेत कामकाज सुरू ठेवावं असं आवाहन अध्यक्षांनी केलं, मात्र गदारोळ सुरूच राहिल्यानं कामकाज सुरुवातीला 12 वाजेपर्यंत आणि नंतर 2 वाजेपर्यंत स्थगित झालं. राज्यसभेतही हेच चित्र पाहायला मिळालं. विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी काल दिल्लीत झालेल्या आंदोलनाचा मुद्दा उपस्थित केला, त्यावरून झालेल्या गदारोळामुळे राज्यसभेचं कामकाजही दुपारी 2 वाजेपर्यंत स्थगित झालं. राष्ट्रीय लोकशाही आघाडी संसदीय पक्षाची मंगल मिलन बैठक आज नवी दिल्लीत पार पडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीत संसदेचं कामकाज सुरळीत आणि प्रभावीपणे चालवण्यासाठीची रणनीती तसंच विविध संसदीय विषयावर चर्चा करण्यात आली. भविष्यात परीक्षामध्ये प्रश्नपत्रिका फुटीच्या घटना थांबवण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी एकत्रित प्रयत्न करावेत असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बैठकीत केल्याची माहिती संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी दिली. या बैठकीनंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. प्रश्नपत्रिका फुटीमध्ये सहभागी असलेल्यांविरुद्ध कठोर कारवाई करून देशातल्या युवकांच्या हिताचं रक्षण करण्याच्या सरकारच्या निर्धाराचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला. अलीकडे घडलेल्या नीट प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणातल्या सर्व आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे असंही पंतप्रधानांनी सांगितल्याचं रिजिजू म्हणाले.
1: आगे पेपर लीक नहीं होने के लिए सख्ती से जो कदम उठाया गया है उसके बारे में भी प्रधानमंत्री जी ने जानकारी दिया और प्रधानमंत्री जी ने ये भी कहा कि पेपर लीक सिर्फ एक राज्य का मामला नहीं है, सिर्फ केंद्र सरकार का मामला नहीं, दलगत राजनीति का विषय नहीं है, ये देश का विषय है और युवाओं का भविष्य के साथ कोई खिलवाड़ नहीं होने के लिए और खिलवाड़ नहीं करने देने के लिए सख्ती से कदम भी उठाए, सजा भी दे दोषियों को और फिर फुल प्रूफ सिस्टम काम जो अभी कर रहे हैं उसमें भी सब मिलकर के करें.
0: भारतानं विविध देशांबरोबर केलेल्या मुक्त व्यापार कराराचाही मोदी यांनी बैठकीत उल्लेख केला. देशाचे सर्वाधिक काळ निवडून आलेले पंतप्रधान म्हणून कार्य करणारे पंतप्रधान मोदी यांचं अभिनंदन करणारा ठराव एनडीएच्या घटक पक्षांनी मंजूर केल्याचंही रिजिजू यांनी सांगितलं. दरम्यान संसदेच्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात विधेयकं मंजूर करून घेण्यासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडी सकारात्मक भूमिका बजावेल. राजकीय मतभेद असले तरी सर्व खासदार देशाची सेवा करण्यासाठी, देशाचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी आणि युवकांच्या

आहे असं म्हणत रिजिजू यांनी विरोधी पक्षांनी संसदेच्या कामकाजात सहकार्य करावं असं आवाहन त्यांनी केलं. केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेनं भारतातल्या पहिल्या डेंग्यू लसीला अटेन्युएटेड डेंग्यू व्हॅक्सिनला मंजुरी दिली आहे. ही मंजुरी भारताच्या डेंग्यू विरोधी सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी एक महत्वाचा टप्पा असून डास नियंत्रण, रोग नियंत्रण, देखरेख आणि लवकर निदानाच्या उपाययोजनांचा अधिक बळ मिळणार असल्याचं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून सांगण्यात आलं. ही लस डेंग्यू प्रतिबंधासाठी देशाच्या प्रयत्नांना महत्वपूर्ण पूरक ठरण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीकडून राष्ट्रीय तपास यंत्रणा एनआयएनं दाखल केलेल्या एका गुन्ह्याच्या आधारे बंगळुरूमधल्या 8 ठिकाणांवर शोध मोहीम राबवली जात आहे. हे प्रकरण आयसीसी या दहशतवादी संघटनेसाठी व्यक्तींची भरती करण्याशी संबंधित आहे. यामध्ये इकरा वेलफेअर ट्रस्ट, गायडन्स फॉर मॅनकाइंड आणि बंगळुरू इथल्या काही व्यक्तींचा समावेश आहे. या प्रकरणी 5 जणांना अटक करण्यात आली असून बेकायदेशीर कृत्य प्रतिबंध कायद्याच्या तरतुदीनुसार आरोपपत्र दाखल केलं आहे. आरोपी हे बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेशी संबंधित होते आणि बंगळुरूमधल्या निष्पाप मुस्लिम तरुणांना आयसीसमध्ये भरती करण्यासाठी प्रवृत्त करत होते असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. जालना जिल्ह्यात अवैध वाळू उत्खननाविरोधात कारवाई करण्यात आली असून यात सुमारे 10 ब्रास वाळू आणि 2 हायवा असा एकूण 48.5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आलं असून अवैध उत्खनन आणि वाहतुकीविरोधात जिल्हा पोलिसांनी विशेष मोहीम सातत्यानं सुरू असून अशा गैरप्रकारांवर कठोर कारवाई केली जात आहे. पेपर फुटी प्रकरणी दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यातल्या शेगावमध्ये आज विद्यार्थ्यांनी आक्रोश मोर्चा काढला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी 6:10 नमस्कार.

0: आप सुन रहे हैं आकाशवाणी मुंबई का एफएम रेनबो 107.1 एफएम पर। अब से कुछ ही क्षणों में आप सुनेंगे मराठी में समाचार और उसके बाद 1:40 पर एक बार फिर आपके साथ जुड़ जाएगी आपकी दोस्त माला लेकर कार्यक्रम हिट एंड हॉट।
1: आकाशवाणी मुंबई अमिता बड़े राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। विद्यार्थ्यांच्या आंदोलनासह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब। डेंग्यूवरच्या कुडेंगा या लसीच्या विक्रीला केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेची परवानगी। आयसिस या दहशतवादी संघटनेत भरती केल्याप्रकरणी बंगळुरूत ईडीचे छापे, 5 जणांना अटक। आणि सिक्कीममध्ये बांधकामाधीन बोगदा कोसळून झालेल्या अपघातात 9 जणांचा मृत्यू, 25 जण अडकल्याची भीती। नीट पेपर फुटी प्रकरणी नवी दिल्लीत विद्यार्थ्यांचं सुरू असलेलं आंदोलन, या आंदोलकांवर पोलिसांनी केलेली कारवाई, या मुद्द्यांसह इतर विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी गदारोळ घातल्यामुळे आज लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज प्रारंभी 12 आणि त्यानंतर दुपारी 2 वाजेपर्यंत संस्थगित करण्यात आलं। यामुळे दोन्ही सभागृहात शून्य प्रहर आणि प्रश्नोत्तराचा तास होऊ शकला नाही। दोन्ही सभागृहांच्या कामकाजाला आज सकाळी 11 वाजता सुरुवात झाल्यानंतर लोकसभेत सभापती ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराच्या तासाला सुरुवात केली। त्यावेळी काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांच्या नेत्यांनी राजधानी नवी दिल्लीत सुरू असलेलं विद्यार्थ्यांचं आंदोलन आणि त्यांच्यावर पोलिसांनी केलेली कारवाई तसंच इतर विविध मुद्द्यांवरून गदारोळ घालण्यास सुरुवात केली। गोंधळ घालणाऱ्या सदस्यांना सभापतींनी शांतता राखण्याचं आवाहन केलं, तसंच या मुद्द्यांवर नियमानुसार चर्चा केली जाईल असं आश्वासन सभापतींनी दिलं। परंतु त्यानंतरही विरोधी सदस्यांनी गोंधळ सुरूच ठेवल्यानं सभागृहाचं कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं। 12 नंतर सभागृहाच्या कामकाजाला प्रारंभ झाला, परंतु विरोधकांनी गोंधळ सुरूच ठेवल्यानं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत पुन्हा तहकूब झालं। राज्यसभेचं कामकाज सुरू झाल्यानंतर अध्यक्ष सी कृष्णन यांनी विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला। त्यावर खरगे यांनी आभार मानत दिल्लीत विद्यार्थ्यांचं सुरू असलेलं आंदोलन आणि त्यावर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्ज प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली। त्याला सत्ताधारी सदस्यांनी आक्षेप घेतला, त्याला प्रत्युत्तर म्हणून विरोधकांनीही गोंधळ घालायला सुरुवात केल्यानं अध्यक्षांनी सभागृहाचं कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत स्थगित केलं। 12 नंतर पुन्हा सभागृहाच्या कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा विरोधकांचा गोंधळ कायम राहिल्यानं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब झालं। कर्करोग आणि अन्य संसर्गजन्य रोगांवरच्या उपचारांना चालना देण्यासाठी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं आज भारतातल्या आघाडीच्या औषध निर्माण आणि लस उत्पादकांना 3 स्वदेशी जैववैद्यकीय तंत्रज्ञानाचे परवाने मिळण्याची प्रक्रिया सुलभ केली। या तंत्रज्ञानामुळे अद्ययावत उपचार पद्धती आणि लसींच्या स्वदेशातल्या विकासाला चालना मिळेल असं आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं म्हटलं आहे। हे तंत्रज्ञान हस्तांतरण सार्वजनिक निधीतून होणाऱ्या संशोधनाचं परवडणाऱ्या दरात आरोग्य सेवा मिळण्याच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी आणि भारताची जैववैद्यकीय नवोपक्रम परिसंस्था मजबूत करण्याच्या दिशेनं उचललेलं महत्वाचं पाऊल आहे। केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेनं डासांमुळे उद्भवणाऱ्या डेंग्यू या आजारावरच्या कुडेंगा या लसीच्या विक्रीला परवानगी दिली आहे। डेंग्यू या आजाराच्या प्रतिबंधासाठी देशात मान्यता मिळालेली ही पहिलीच लस असून 4 ते 60 वयोगटातल्या व्यक्तींमध्ये डेंग्यू आजाराच्या प्रतिबंधासाठी त्याला मंजुरी देण्यात आली आहे। या लसीला युरोपियन युनियन, युनायटेड किंगडम, स्वित्झर्लंड, इंडोनेशिया, मलेशिया आणि थायलंडसह 42 देशांमध्ये यापूर्वीच नियामक मान्यता मिळाली आहे। डेंग्यू आजाराबाबत देशाच्या सार्वजनिक आरोग्यविषयक प्रतिसादाला हा महत्वाचा टप्पा असून हा निर्णय सध्या सुरू असलेल्या डेंग्यू प्रतिबंध, देखरेख आणि जलद निदान या प्रक्रियेला पूरक ठरेल असं आरोग्य आणि कुटुंब कल्याण

मंत्रालयानं म्हटलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 3 देशांच्या दौऱ्यावर असून आज त्यांच्या दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. राष्ट्रपती मुर्मू यांचं आज सकाळी उत्तर मॅसेडोनियामध्ये दाखल झाल्या. भारताच्या राष्ट्रपतींनी उत्तर मॅसेडोनियाला भेट देण्याची ही पहिलीच वेळ आहे. या भेटीत राष्ट्रपती त्यांच्या मॅसेडोनियाच्या राष्ट्रपती गोर्डाना सिलजानो स्कोवा डाउकोनोवा यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. या दौऱ्यात राष्ट्रपती मुर्मू उत्तर मॅसेडोनियाचे प्रधानमंत्री आणि संसदेच्या सभापतींचीही भेट घेणार आहेत. त्यानंतर त्या उत्तर मॅसेडोनियाच्या संसदेला आणि भारत उत्तर मॅसेडोनिया व्यापारी मंचालाही संबोधित करतील. दोन्ही देश कृषी, औषध निर्माण, विज्ञान तसंच तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रांमधील आर्थिक संबंध वृद्धिंगत करण्यासाठी उत्सुक आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आयसिस या दहशतवादी संघटनेमध्ये युवकांना भरती करायला सहाय्य केल्याप्रकरणी ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाच्या बंगळूर विभागानं आज 5 जणांना अटक केली. या प्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेनं दाखल केलेल्या FIR ईडीनं आज 8 ठिकाणी शोध मोहीम हाती घेतली. बंगळुरू इथल्या इकरा वेलफेअर ट्रस्ट, गायडन्स फॉर मॅनकाइंड या संस्था आणि इतर व्यक्तींचा यात समावेश असल्याची तक्रार ईडीनं नोंदवली होती. त्यानंतर NIA बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्याअंतर्गत आरोपपत्र दाखल केलं. आरोपी बंगळूरमधल्या तरुणांना ISIS सामील करण्यासाठी एका प्रतिबंधित दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याचं आरोपपत्रातून उघड झाल्याचं NIA म्हटलं आहे. या प्रकरणी पुढला तपास सुरू आहे. अरवली पर्वतरांगा आणि त्यासंबंधित विविध मुद्द्यांवर नागरिकांकडून सूचना, हरकती आणि अभिप्राय मागवण्यात आले आहेत. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीनं नागरिकांना आपली मतं नोंदवण्याचं आवाहन केलं आहे. अरवली पर्वतरांगा तसंच त्यासंबंधित अन्य विषयांचा सखोल अभ्यास करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं मे 2026 या उच्चस्तरीय समितीची स्थापना केली होती. ही समिती 31 ऑगस्टपूर्वी अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर करणार आहे. सिक्कीममध्ये नामची जिल्ह्यात आज भूस्खलन झाल्यामुळे सामरडुंग इथल्या 3 टप्पा 6 जलविद्युत प्रकल्पाचा बांधकामाधीन बोगदा कोसळून झालेल्या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला तर बोगद्यामध्ये 25 जण अडकल्याची शक्यता आहे. या ठिकाणी बचावकार्य सुरू असल्याची माहिती नामची जिल्हा पोलिसांनी दिली. या दुर्घटनेबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शोक व्यक्त केला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांगगोले यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि बचाव कार्याचा आढावा घेतला. त्यांनी प्रधानमंत्री मदत निधीतून मृतांच्या कुटुंबाला 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. नामची जिल्हा प्रशासन, SDRF, NDRF, सिक्कीम पोलीस, अग्निशमन दल आणि इतर संबंधित विभागांच्या समन्वयानं बचाव मोहीम सुरू आहे. आसाममध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये आलेल्या पुराचा 3.5 लाखांपेक्षा जास्त नागरिकांना फटका बसला आहे. लष्करासह विविध यंत्रणा बचाव कार्य राबवत आहेत. अप्पर आसामच्या काही भागात रेल्वे रुळांवर पुराचं पाणी साचल्यामुळे आज सलग दुसऱ्या दिवशी रेल्वे सेवा विस्कळीत राहिली. ईशान्य सीमा रेल्वेनं अनेक गाड्या रद्द केल्या, काही गाड्या मध्येच थांबवल्या तर काही अन्य मार्गांवर वळवल्या आहेत. विविध ठिकाणी अडकलेल्या प्रवाशांसाठी विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. राज्यातल्या 11 जिल्ह्यांमध्ये एकूण 101 मदत छावण्या आणि मदत केंद्र उभारण्यात आली असून या ठिकाणी सध्या 9,606 विस्थापित लोक आश्रय घेत असल्याचं राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागानं सांगितलं. ईशान्य भारतात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. नागालँडमध्ये मोन जिल्ह्यात पूर आणि भूस्खलनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 9 पोचली आहे. परिस्थितीमुळे राज्यातलं जनजीवन विस्कळीत झालं असून 7,000 जास्त नागरिक प्रभावित झाल्याचं राज्य आपत्ती प्रतिसाद विभागानं म्हटलं आहे. भारतीय हवामान विभागानं हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, लडाख आणि मुझफ्फराबादमध्ये आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. तसंच दिल्ली, हरियाणा, चंदीगड, पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, बिहार, पूर्व मध्य प्रदेश, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि ईशान्य भारतातल्या काही भागांना आज मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. येत्या 3 दिवसात आंध्र प्रदेश, जम्मू काश्मीर, लडाख, तमिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकल इथं विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
रशियानं एमव्ही गोल्डन लिओ या व्यापारी जहाजावर केलेल्या हल्ल्यात 4 भारतीय नागरिकांचा मृत्यू झाल्याबद्दल भारतानं आज रशियन दूतावासाचे हंगामी अधिकारी

बुद्धिवीर लाडानो यांच्याकडे तीव्र चिंता आणि निषेध व्यक्त केला. अशा प्रकारच्या हल्ल्यांमुळे आंतरराष्ट्रीय सागरी व्यापाराची सुरक्षितता आणि स्थैर्य धोक्यात येत असून व्यापारी जहाजांना लक्ष्य केल्यामुळे निष्पाप नागरिकांचा बळी जाणं स्वीकार्ह नसल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं यावेळी स्पष्ट केलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विद्यार्थ्यांच्या आंदोलनासह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब. डेंग्यूवरच्या कुडेंगा लसीच्या विक्रीला केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेची परवानगी. आयसिस या दहशतवादी संघटनेत भरती केल्याप्रकरणी बंगळुरूत ईडीचे छापे, 5 जणांना अटक. आणि सिक्कीममध्ये बांधकामाधीन बोगदा कोसळून झालेल्या अपघातात 9 जणांचा मृत्यू, 25 जण अडकल्याची भीती. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 2:03 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: दुपारची वेळ रटाळ कंटाळवाणी वाटते, मग या वेळेत रिफ्रेशिंग इंटरेस्टिंग असं काही करायचंय, तर मग चला दोस्त हो बोलू काही। रोजच्या आयुष्यातल्या रंजक घडामोडी, फिल्मी किस्से आणि मनोरंजनाची धमाल दुपार FM रेनबो वर दररोज दुपारी 2:30 107.1 MHz FM रेनबो वाहिनी, तसंच न्यूज ऑन AIR ऍप वरही। चला दोस्त हो बोलू काही,
1: चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही।
2: नमस्कार रसिको, न्यूज ऑन एअर ॲपवर आणि 107.1 MHz तुम्ही ऐकताय मुंबई आकाशवाणीची FM रेनबो वाहिनी आणि या निवांत दुपारी चला दोस्त हो बोलू काही या कार्यक्रमात मी तुमचा आरजे मित्र गोपी भोसले तुमचं अगदी मनापासून स्वागत करतो। आज नेहमीप्रमाणे 5 वाजेपर्यंत धमाल गप्पा आणि कमाल गाणी यांची मेजवानी असणार आहे।

पंडित कुमार गंधर्व यांच्या स्वरातलं हे गाणं आज आपण ऐकलं. रसिको गंगूबाई हनगल या किराणा घराण्याच्या शास्त्रीय गायिका होत्या. त्यांचा आज स्मृतिदिन आहे. त्यांचा जन्म 5 मार्च 1913 रोजी धारवाड इथं झाला आणि त्यांनी कर्नाटक संगीताचे प्राथमिक धडे वयाच्या 10व्या वर्षांपासून आपल्या आईकडून घेतले. वयाच्या 11व्या वर्षी म्हणजे 1924 त्यांनी बेळगाव इथं महात्मा गांधीजींच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या इंडियन नॅशनल काँग्रेसच्या अधिवेशनात पंडित जवाहरलाल नेहरू, मौलाना अब्दुल कलाम आझाद आणि सरोजिनी नायडू यांच्या उपस्थितीत स्वागत गीत गायलं होतं. हा त्यांचा पहिला जाहीर कलाविष्कार होता. आणि गंगूबाईंच्या आई अंबाबाई या कर्नाटक शास्त्रीय संगीत गायिका होत्या, त्यामुळे त्यांच्या बालपणापासून आईने त्यांना संगीताचे प्राथमिक शिक्षण आणि संस्कार दिले. ऐकूया गंगूबाई हनगल आणि जी एन जोशी यांच्या स्वरातलं हे गीत.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: नमस्कार, मी शरद पोंक्षे. आपला रोजचा दिवस संगीतमय करणारी आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी. नक्की ऐका न्यूज ऑन AIR ऍप वरही.
2: चला दोस्त हो बोलू काही. हा कार्यक्रम सुरू आहे रसिक हो, आणि तुमचा आरजे मित्र गोपी भोसले आज तुमच्या बरोबर आहे. धारवाड इथं प्रतापलाल आणि श्यामलाल यांच्याकडे लहान असतानाच त्यांनी काही काळ कथ्थक नृत्याचं शिक्षण घेतलं आणि हिंदुस्थानी गायकीचं शिक्षण त्यांनी कृष्णाचार्य होळगूर यांच्याकडे घेतलं. नंतर 1938 सवाई गंधर्व या किराणा घराण्याच्या गायकांकडे त्यांची दीर्घकाळ संगीत साधना झाली. तिथं त्यांना गायक भीमसेन जोशी आणि फिरोज दस्तूर यांची साथ मिळाली. 5वी इयत्ता शिकलेल्या गंगूबाईंनी संगीताच्या मानद प्राध्यापिका म्हणून काम केलं आणि धारवाड इथल्या कर्नाटक विद्यापीठाच्या त्या सिनेट सदस्या होत्या.

रसिक, भारतीय शास्त्रीय संगीताच्या प्रसारासाठी गंगूबाई हनगल यांनी देशभरातील सुमारे 200 शाळा महाविद्यालयांतून कार्यक्रम केले. 1932 ते 1935 या काळात गांधारी या टोपणनावानं काढलेल्या त्यांच्या सुमारे 60 ध्वनिमुद्रिका प्रचंड लोकप्रिय झाल्या. भारत सरकारनं त्यांना पद्मभूषण आणि पद्मविभूषण या नागरी सन्मानांनी अलंकृत केलं. त्यांना 50 अधिक पुरस्कार मिळाले. अशा या थोर गायिकेचे 21 जुलै 2009 रोजी निधन झालं. आकाशवाणी परिवारातर्फे त्यांना भावपूर्ण आदरांजली. ऐकूया पुढचं गाणं गंगूबाई हनगल यांच्या स्वरातलं.

0: श्रोतेहो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
1: आणि या निमित्ताने 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
0: उत्सव नवचैतन्याचा। वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार।
1: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस।
0: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप।
1: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता
0: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी।
1: प्रवेश निःशुल्क।
0: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण।
1: उत्सव नवचैतन्याचा।

रसिकह कार्यक्रम सुरू झाल्या झाल्या तुमचे व्हॉट्सअप संदेश आलेले, दूरध्वनी आलेले आहेत आणि कार्यक्रम आवडत असल्याचं तुम्ही मला कळवलेलं आहे, त्याबद्दल खरंच मनापासून आभार तुमचे. चला दोस्त हो बोलू काही या कार्यक्रमात आत्तापुरतं थांबतो. एक गाणं तुम्हाला ऐकवतो पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरातलं आणि त्या गाण्यानंतर ठीक 3 वाजता तुम्ही मराठी बातम्या ऐकाल आणि त्यानंतर 3:10 सप्तरंगी 7 या कार्यक्रमात आपली भेट होईलच. ऐकत रहा मुंबई आकाशवाणीची FM रेनबो वाहिनी.

आकाशवाणी मुंबई राजश्री आगाशे प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। विद्यार्थ्यांच्या आंदोलनासह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब। खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या लोकसभा सभापतींच्या निर्णयाच्या विरोधात उद्धव ठाकरे सर्वोच्च न्यायालयात। राज्यातल्या 177 तालुक्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर आकांक्षित तालुका कार्यक्रम राबवण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय। आणि सिक्कीममध्ये बांधकामाधीन बोगदा कोसळून झालेल्या अपघातात 11 जणांचा मृत्यू। नीट पेपरफुटी प्रकरणी नवी दिल्लीत विद्यार्थ्यांचं सुरू असलेलं आंदोलन, काल या आंदोलकांवर पोलिसांनी केलेली कारवाई, या मुद्द्यांसह इतर विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी गदारोळ घातल्यामुळे आज लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं। दोन्ही सभागृहांच्या कामकाजाला सकाळी 11 वाजता सुरुवात झाल्यावर लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराच्या तासाला सुरुवात केली। त्यावेळी काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांच्या नेत्यांनी राजधानी नवी दिल्लीत सुरू असलेलं विद्यार्थ्यांचं आंदोलन आणि त्यांच्यावर पोलिसांनी केलेली कारवाई तसंच इतर विविध मुद्द्यांवरून गदारोळ सुरू केला। गोंधळ घालणाऱ्या सदस्यांना सभापतींनी शांतता राखण्याचं आवाहन केलं तसंच या मुद्द्यांवर नियमानुसार चर्चा होईल असं आश्वासन दिलं। मात्र त्यानंतरही विरोधी सदस्यांनी गोंधळ सुरूच ठेवल्यानं सभागृहाचं कामकाज आधी दुपारी 12 वाजेपर्यंत आणि त्यानंतर दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं। दुपारी 2 नंतर सभागृहाच्या कामकाजाला प्रारंभ झाला। त्यावेळी विरोधकांनी नीट पेपरफुटी प्रकरणावरून विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून गोंधळ घालायला सुरुवात केल्यामुळे अखेर आज दिवसभरासाठी सभागृहाचं कामकाज तहकूब करण्यात आलं। राज्यसभेचं कामकाज सुरू झाल्यावर अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला। त्याला खरगे यांनी आभार मानत दिल्लीत विद्यार्थ्यांचं सुरू असलेलं आंदोलन आणि त्यावर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्ज प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली। त्याला सत्ताधारी सदस्यांनी आक्षेप घेतला। त्याला प्रत्युत्तर म्हणून विरोधकांनी गोंधळ घालायला सुरुवात केल्यामुळे अध्यक्षांनी सभागृहाचं कामकाज सुरुवातीला दुपारी 12 आणि त्यानंतर 2 वाजेपर्यंत तहकूब केलं। दुपारी 2 नंतर कामकाजाला सुरुवात झाल्यावरही विरोधकांचा गदारोळ कायम राहिला, त्यामुळे अखेर कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं। लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली। विरोधकांना विद्यार्थ्यांच्या मुद्द्यावर चर्चा हवी आहे अशी मागणी त्यांनी यावेळी केली। हा मुद्दा विद्यार्थी आणि देशाच्या युवा वर्गाच्या भविष्याशी संबंधित असल्याचं संसदेबाहेर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितलं। लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या 6 खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या निर्णयाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलंय। सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉय मल्ल बागची तसंच न्यायमूर्ती विपुल पांचोली यांच्या खंडपीठासमोर ॲडव्होकेट देवदत्त कामत यांनी ही याचिका सादर केली। उद्या यावर सुनावणी घेण्याची विनंती केली। नवी मुंबई महापालिकेत सध्या सुरू असलेल्या भरती प्रक्रियेला स्थगिती देण्याच्या महासभेचा निर्णय राज्य सरकारनं निलंबित केलाय। यामुळे भरती प्रक्रिया सुरू ठेवण्याचा मार्ग मोकळा झालाय। नवीन भरती प्रक्रिया मंजूर होईपर्यंत सध्याच्या भरती प्रक्रियेला स्थगिती देण्याचा प्रस्ताव सभागृह नेते सागर नाईक यांनी कालच्या महासभेत मांडला होता। त्याला बहुमतानं मंजुरी मिळाली होती। मात्र आजपासून परीक्षा सुरू होणार असल्यामुळे सुमारे 19,000 उमेदवारांमध्ये असंतोष निर्माण होण्याची शक्यता होती, त्यामुळे राज्य सरकारनं हा ठराव निलंबित केल्याचा शासन आदेश आज जारी केला। या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। प्रादेशिक बातमीपत्रात

पुन्हा एकदा स्वागत. राज्यातल्या 177 तालुक्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर आकांक्षित तालुका कार्यक्रम राबवण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. गडचिरोली, नंदुरबार, धाराशिव, वाशिम, हिंगोली, जालना, पालघर, बीड, धुळे आणि परभणी जिल्ह्यातले हे तालुके आहेत. प्रत्येक तालुक्याला 5 कोटीचा निधी मिळणार असून पुढच्या वर्षी त्याचं आर्थिक मूल्यांकन करून उत्कृष्ट काम करणाऱ्या तालुक्यांना पुरस्कार मिळेल. लोक आयुक्त कार्यालयातल्या 143 पदांच्या सुधारित आकृतीबंधाला आज बैठकीत मान्यता देण्यात आली. महाराष्ट्र लोक आयुक्त अधिनियम 2023 अंमलबजावणीमुळे लोक आयुक्तांच्या अधिकार क्षेत्रात वाढ होणार आहे. पुण्यात मावळ तालुक्यात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचा कायमस्वरूपी तळ उभारायलाही आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. तसंच नागपूर जिल्ह्यात काटोल इथं शासकीय उद्यान विद्या महाविद्यालय उभारायलाही आज मंत्रिमंडळानं मान्यता दिली. सिक्कीममध्ये नामची जिल्ह्यात आज भूस्खलन झाल्यामुळे सामडुंग इथल्या 3.6 जलविद्युत प्रकल्पाचा बांधकामाधीन बोगदा कोसळून झालेल्या अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला तर बोगद्यामध्ये 25 जण अडकल्याची शक्यता आहे. या ठिकाणी बचाव कार्य सुरू असल्याची माहिती नामची जिल्हा पोलिसांनी दिली. या दुर्घटनेबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शोक व्यक्त केलाय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री मदत निधीतून मृतांच्या कुटुंबाला 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली. आसाममध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये आलेल्या पुराचा 3.5 लाखापेक्षा जास्त नागरिकांना फटका बसलाय. लष्कर आणि विविध यंत्रणा बचाव कार्य राबवत आहेत. अप्पर आसामच्या काही भागात रेल्वे रुळांवर पुराचं पाणी साचल्यामुळे आज सलग दुसऱ्या दिवशी रेल्वे सेवा विस्कळीत राहिली. ईशान्य भारतात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. नागालँडमध्ये मून जिल्ह्यात पूर आणि भूस्खलनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 9 वर पोहोचली. पूरस्थितीमुळे राज्यातलं जनजीवन विस्कळीत झालं असून 7,000 पेक्षा जास्त नागरिक प्रभावित झाल्याचं राज्य आपत्ती प्रतिसाद विभागानं म्हटलंय. उत्तराखंडमधली चारधाम यात्रा आज पुन्हा सुरू झाली. संततधार पाऊस आणि यात्रेच्या मार्गावर दरडी कोसळण्याचा धोका लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून यात्रा काल तात्पुरती थांबवण्यात आली होती. जिल्हा प्रशासन, पोलीस, SDRF आणि इतर संबंधित विभागांच्या समन्वयानं यात्रा मार्गाच्या सुरक्षेवर सतत लक्ष ठेवत आहेत. यात्रेकरूंनी रोज प्रवास सुरू करण्यापूर्वी हवामानाबाबतची अद्ययावत माहिती घ्यावी आणि केवळ अधिकृत माहितीवर अवलंबून राहावं असं आवाहन स्थानिक प्रशासनानं केलंय. चांगझू इथं सुरू असलेल्या चायना ओपन बॅडमिंटन स्पर्धेत आज भारताच्या HS प्रणॉयचं आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आलं. त्याला मलेशियाच्या लियोंग जुन हाऊकडून 21-10, 21-14 असा पराभव पत्करावा लागला. पुरुष एकेरीत लक्ष्य सेन आणि आयुष शेट्टी यांच्यासह इतर भारतीय खेळाडू सहभागी होत आहेत. महिला एकेरीच्या राऊंड ऑफ 32 सलामीच्या सामन्यात उद्या भारताच्या PV सिंधू आणि उन्नती हुडा यांचा सामना होणार आहे. केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेनं डासांमुळे उद्भवणाऱ्या डेंग्यू या आजारावरच्या कुडेंगा या लसीच्या विक्रीला परवानगी दिली. डेंग्यू या आजाराच्या प्रतिबंधासाठी देशात मान्यता मिळालेली ही पहिलीच लस असून 4-60 वयोगटातल्या व्यक्तींमध्ये डेंग्यू आजाराच्या प्रतिबंधासाठी त्याला मंजुरी देण्यात आली आहे. अकोला शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा धरणाची पाणी पातळी खालावली असून धरणात सध्या केवळ 17.61% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनानं शहरात तात्काळ पाणी कपातीचा निर्णय घेतलाय. शहरात आता 5 दिवसाआड म्हणजेच दर 6व्या दिवशी पाणी पुरवठा होईल. नागरिकांनी पाण्याच्या बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी आणि पाण्याचा अपव्यय करू नये असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे. अमरावती जिल्ह्यातल्या आनंदमठ इथल्या दत्तागिरी जयराम महाराज या भोंदू बाबा विरोधात एका महिलेनं दाखल केलेल्या लैंगिक शोषणाच्या तक्रारीवरून पोलिसांनी पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केलाय. आपण अल्पवयीन असल्यापासून आरोपीने आपल्यावर वारंवार बलात्कार केला आणि आपलं लैंगिक शोषण केलं असं या महिलेचा आरोप आहे. आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. हवामान विभागानं पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यांना उद्या सकाळपर्यंत मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिलाय. या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडेल अशी शक्यता आहे. पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, नाशिक, सातारा आणि कोल्हापूरचा घाट परिसरात उद्या ऑरेंज अलर्ट जारी केलाय. पुण्याच्या घाट परिसरात रेड अलर्ट देण्यात आलाय.

ठळक बातम्या पुन्हा एकदा. विद्यार्थ्यांच्या आंदोलनासह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या लोकसभा सभापतींच्या निर्णयाच्या विरोधात उद्धव ठाकरे सर्वोच्च न्यायालयात. राज्यातल्या 177 तालुक्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर आकांक्षित तालुका कार्यक्रम राबवण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. आणि सिक्कीममध्ये बांधकामाधीन बोगदा कोसळून झालेल्या अपघातात 11 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: Lani FM Rainbow 107.1 MHz. Musically yours.
1: सत्तर एमएम थिएटर असो किंवा स्मार्टफोन स्क्रीन, पडद्यावर दिसणाऱ्या रंजक गोष्टी आणि पडद्यामागच्या सुरस कथा आपलं मनोरंजन करतात आणि काही शिकवतातही. चित्रपट, लघुपट, माहितीपटांसह साहित्य संगीताची सप्तरंगी साथ. दररोज दुपारी 3:05 सप्तरंगी साथ 107.1 MHz FM रेनबो वर आणि न्यूज ऑन AIR ऍप वरही.

रसिकहो, तुम्ही ऐकताय न्यूज ऑन एअर ॲपवर आणि 107.1 मेगाहर्ट्झवर मुंबई आकाशवाणीची एफ एम रेनबो वाहिनी. आणि आज सप्तरंगी 7 या कार्यक्रमात मी तुमचा आरजे मित्र गोपी भोसले तुमच्या बरोबर आहे. एक गाणं तुम्हाला ऐकवतो आणि मग आपण एका महत्त्वाच्या विषयावर आणि आज ज्यांचा जन्मदिन आहे त्या कलाकारावरती बोलूया या गाण्यानंतर.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: नमस्कार, मी आरती अंकलीकर. तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी. ऐकत रहा आणि आनंद घेत रहा.

सप्तरंगी साथ हा कार्यक्रम सुरू आहे आणि तुमचा आरजे मित्र गोपी भोसले आज तुमच्या बरोबर आहे. रसिक, पंजाबचा पहिला रॉकस्टार कोण असं विचारलं तर पंजाबी लोकांच्या तोंडी एकच नाव येतं, ते म्हणजे गायक अमरसिंग चमकीला यांचं. आणि त्यांचा आज जन्मदिन आहे. पुन्हा आज भारतात अमरसिंग चमकीला यांचं नाव गाजताना दिसतंय, कारण त्यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट 2 वर्षांपूर्वी रिलीज झाला होता. चित्रपट निर्माता इम्तियाज अली दिग्दर्शित या चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि दिलजीत दोसांझ मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपट पाहिला की आपल्या लक्षात येतं अमरसिंग चमकीला यांचं आयुष्य एखाद्या फिल्मी कथेपेक्षा कमी नव्हतं. गाणी तर ऐकणार आहोतच आणि अमरसिंग चमकीला यांच्याबरोबर अधिक माहितीसुद्धा जाणून घेणार आहोत या गाण्यानंतर.

रसगाव, अमरसिंग चमकीला या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणाऱ्या दिलजीत दोसांजने एका मुलाखतीत म्हटलं की चमकीलांची गाणी आजही तितकीच प्रसिद्ध आहेत आणि आजही अनेक गायक त्यांचं अनुकरण करताना दिसतात. चमकीला आणि त्यांच्या पत्नीची जोडी जेव्हा प्रसिद्धीच्या शिखरावर होती तेव्हा त्यांना एका कार्यक्रमासाठी त्या काळात 4,500 रुपये इतकी रक्कम मिळायची आणि त्यांना पाहण्यासाठी लोकांची गर्दी व्हायची, त्यांच्या कॅसेटची तुफान विक्री व्हायची आणि प्रत्येक कार्यक्रमात त्या वाजवल्या जायच्या. चमकीला यांना एल्विस ऑफ पंजाब म्हटलं जातं. एल्विस प्रिस्ले हा जगप्रसिद्ध गायक आपल्या कार्यक्रमांच्या सादरीकरणासाठी ओळखला जायचा, त्यावरूनच चमकीला यांना एल्विस ऑफ पंजाब हे नाव त्यांच्या चाहत्यांनी दिलं होतं.

रसिक, अमरसिंग चमकीला यांचा जन्म 1960 दशकात लुधियाना जिल्ह्यातील दुगरी इथं झाला आणि त्यांचं मूळ नाव हे धनीराम होतं. हालाकीच्या आर्थिक परिस्थिती असलेल्या कुटुंबात जन्मलेल्या धनीरामवर कौटुंबिक जबाबदारीचं ओझं लवकरच खांद्यावर पडलं. लुधियाना इथल्या एका कपड्यांच्या कारखान्यात काम करत त्यांनी आपला आणि कुटुंबांचा उदरनिर्वाह करायला सुरुवात केली. कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार अमरसिंग चमकीला यांना गाणी लिहिण्याची खूप आवड होती, पण हा छंद कदाचित संधीच्या प्रतीक्षेत होता. धनीराम उर्फ अमरसिंग चमकीला जेव्हा कारखान्यात रोजंदारीवर काम करत होते तेव्हा सुरिंदर छिंदा यांनी गायनात नाव कमावलं होतं. त्याबद्दल पुढे बोलूयाच, पण या गाण्यानंतर.

रसेगाव, सुरेंदर चिंदा चमकीला यांच्यासोबतची पहिली भेट आठवून सांगतात की ते मोगा इथं एका मित्रासोबत बसले होते तेव्हा ड्रम मास्टर म्हणून काम करणारे केसर सिंग टिक्की त्यांच्याकडे आले. ते म्हणाले, एक मुलगा आहे धनीराम दुग्रीवाला, खूप सुंदर गाणी लिहितो, तुम्ही एकदा गाणी ऐकावी असं मला वाटतं. आधी त्यांनी नकार दिला पण नंतर भेटायला तयार झाले. त्यांच्यासमोर एक हलकी दाढी असलेला पगडी घातलेला मुलगा आला. त्यांनी त्याला विचारलं, जेवणार का? तो म्हणाला, माझ्याजवळ जेवण आहे, मी माझा डबा बरोबर आणला आहे. तो अतिशय ग्रामीण भागातला दिसत होता. त्या दिवशी फारसं बोलणं झालं नाही पण चिंदांनी चमकीला याला विचारलं, तू काय करतोस? तर तो म्हणाला, मला गाणी लिहायची आवड आहे. पुढे त्यांनी चंदीगडच्या बुरेल इथं रामलीलेच्या निमित्तानं बुकिंग घेतलं होतं आणि चमकीला मदतनीस म्हणून त्यांच्यासोबत आला होता. तिथं चमकीलाने त्यांची खूप सेवा केली आणि यामुळे त्यांनी खुश होऊन त्यांचं नाव ठेवलं अमरसिंग चमकीला. हा माणूस काहीतरी करणार अशी सगळ्यांची खात्री होती.

एकदा ना राजस्थानला जात असताना चिन्नाचे साथीदार म्हणाले, चमकिलांचं एक गाणं ऐका. त्यांनी ते गाणं ऐकलं आणि त्यांना हे गाणं खूप आवडलं. हे गाणं त्यांनी गायलं आणि चमकिलाने लिहिलेलं पहिलं गाणं सुपरहिट झालं. त्यानंतर त्यांनी चमकिलाने लिहिलेली अनेक गाणी गायली. जेव्हा जेव्हा सुरेंद्र छिंदा यांचा स्टेज बांधला जायचा तेव्हा तो उभारण्याची जबाबदारी चमकिलाकडे असायची. दरवाजे लावण्यापासून ते स्पीकर लावण्यापर्यंतची सगळी कामं चमकिला करायचे. सुरेंद्र छिंदा 1977-78 कॅनडाला गेले होते. त्यांच्याकडे भारतातल्या एका नामवंत कंपनीचं रेकॉर्डिंग होतं ज्यासाठी कंपनीनं पूर्ण तयारी केली होती. त्यांना कॅनडाहून येणं शक्य नव्हतं आणि कंपनीला रेकॉर्ड करण्याची घाई होती. ही गाणी चमकिला यांनी लिहिली आहे त्यामुळे त्यांना संधी द्या असं त्या कंपनीला सुचवण्यात आलं. पुढे काय झालं ते सांगतो पण या गाण्यानंतर.

रसिक हो तर त्या कंपनीने चमकीला यांचं गाणं ऐकलं आणि त्यांना ते खूप आवडलं आणि अशा प्रकारे चमकीला यांचा आवाज रेकॉर्ड झाला. अमरसिंग चमकीला यांच्या गाण्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला ना विविध मुलींसोबत जोडी जमली पण अमरजोतसोबतची त्यांची जोडी खूप गाजली. चमकीलाला स्टेज पार्टनरची गरज होती. यावेळी अमरजोतची फरीदकोटच्या चमकीलाशी ओळख करून दिली. हळूहळू अमरजोत चमकीलासोबत गाऊ लागली आणि दोघांची केमिस्ट्री जुळून आली आणि जेव्हा दोघांची जोडी खूप गाजली त्यांनी गायलेलं भूल गई मैं गुड खाडना गाणं जबरदस्त हिट झालं. तेव्हा चमकीलांनी चिन्नांकडे मिठाईचा डबा आणि 500 रुपये देऊ केले. चमकीला आणि अमरजोत यांनी अनेक हिट गाणी दिली.

रसिक 8 मार्च 1988 रोजी अमरसिंग अमरजोत आणि बँडमधील सदस्य पंजाबच्या मेहसामपूरमध्ये परफॉर्म करण्यासाठी आले होते. दुपारी 2 वाजता ते आपल्या गाडीतून बाहेर पडले. तितक्यात बाईकस्वारांच्या टोळीनं त्यांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार केला. त्यावेळी अमरजोत गरोदर होती. छातीत गोळी लागून ती बाळासह गतप्राण झाली तर 4 गोळ्या लागल्याने अमरसिंग चमकीलाचाही मृत्यू झाला होता. त्यांचे साथीदार गिल गुरु सुरजीत आणि ढोलकीवादक राजा यांनाही हल्ल्यात प्राण गमवावं लागलं होतं. मृत्यू झाला त्यावेळी अमरसिंगने लिहिलेली जवळपास 200 गाणी शब्दबद्ध होणं बाकी होतं. अमरसिंग चमकीला यांच्या हत्तीला इतकी वर्ष लोटली तरी याबाबत आजही गूढ कायम आहे. ते बंडखोर वृत्तीचे गायक म्हणून प्रसिद्ध होते त्यामुळे अनेकांचा त्यांच्यावर रोष होता आणि 80च्या दशकात अनेक गायक याच प्रकारची गाणी गात असत.

0: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की। तो सुनिए इस महीने 26 जुलाई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी और दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर। आप भी माननीय प्रधानमंत्री के मन की बात का हिस्सा बन सकते हैं। इसके लिए आप अपने सुझाव 24 जुलाई तक टोल फ्री नंबर 1800117800 पर रिकॉर्ड कर सकते हैं या फिर 1922 पर भी कॉल कर सकते हैं। नमो ऐप या MyGov के ओपन फोरम में पोस्ट कर सकते हैं या पोस्ट बॉक्स नंबर 111 आकाशवाणी दिल्ली पर भेज सकते हैं। तो याद रखें, रविवार 26 जुलाई सुबह 11 बजे मन की बात।
1: नमस्कार रसिक श्रोते हो, मी शिवाजी साटम। आपण ऐकत आहात 107.1 FM रेनबो वाहिनी, जुन्या नव्या मराठी गाण्यांची आणि गप्पांची मेजवानी।
2: रसिक हो, सप्तरंगी सात हा कार्यक्रम सुरू आहे आणि तुमचा आरजे मित्र गोपी भोसले आज तुमच्या बरोबर आहे। अमरसिंग चमकीला यांच्याबद्दल एक किस्सा ऐकिवात आहे। प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी ही चमकीलांची फॅन होती। तिला हिंदी चित्रपटात चमकीलांबरोबर काम करायचं होतं, पण चमकीला यांनी नकार दिला होता। कारण ते गाण्यांच्या कार्यक्रमातून महिनाभरात जेवढे पैसे कमवायचे ना, तेवढे पैसे त्यांना चित्रपट करूनही मिळाले नसते। अल्पावधीतच भरपूर पैसा आणि प्रसिद्धी अमरसिंग चमकीलांना मिळाली होती। रसिकाव, आता वेळ झाली आजच्या सप्तरंगी साथ या कार्यक्रमात विराम घेण्याची। ठीक 3:58 तुम्ही मराठी ठळक बातम्या ऐकाल आणि त्यानंतर म्हणजेच 4 सांजेच्या पारी या कार्यक्रमात आपली भेट होईलच। ऐकत रहा आणि ऐकवत रहा मुंबई आकाशवाणीची FM रेनबो वाहिनी।

मराठी ठळक बातम्या. नीट पेपरफुटी प्रकरणी नवी दिल्लीत विद्यार्थ्यांचं सुरू असलेलं आंदोलन, काल या आंदोलकांवर पोलिसांनी केलेली कारवाई, या मुद्द्यांसह इतर विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी गदारोळ घातल्यामुळे लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. दरम्यान लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेत विद्यार्थ्यांच्या मुद्द्यावर चर्चा करावी अशी मागणी त्यांनी केली. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या 6 खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या निर्णयाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलंय. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची तसंच न्यायमूर्ती विपुल पांचोली यांच्या खंडपीठासमोर ॲडव्होकेट देवदत्त कामत यांनी ही याचिका सादर केली आणि उद्या यावर सुनावणी घेण्याची विनंती केली. नवी मुंबई महापालिकेत सध्या सुरू असलेल्या भरती प्रक्रियेला स्थगिती देण्याच्या महासभेचा निर्णय राज्य सरकारनं निलंबित केला आहे. यामुळे भरती प्रक्रिया सुरू ठेवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नवीन भरती प्रक्रिया मंजूर होईपर्यंत सध्याच्या भरती प्रक्रियेला स्थगिती देण्याचा प्रस्ताव सभागृह नेते सागर नाईक यांनी कालच्या महासभेत मांडला होता, त्याला बहुमतानं मंजुरी मिळाली होती. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 238 अंकांची घसरण झाली आणि तो 77,470 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 51 अंकांची घसरण नोंदवत 24,188 अंकांवर बंद झाला. आजच्या ठळक बातम्या संपल्या. धन्यवाद.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz, musically yours.
1: गावाचं कितीही मोठं टाउन झालं तरी असतो मनात एक गप्पा. सोमवारी, बुधवारी आणि शुक्रवारी मारूया गावाकडच्या गप्पा. शनिवारी घेऊ नाट्य संगीताचा आस्वाद

0: मंगळवारी आणि रविवारी देऊ भावगीतांना दाद सांजेच्या पारी दररोज संध्याकाळी 4 वाजता 107.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राच्या FM रेनबो वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर सांजेच्या पारी.
1: रसिको तुम्ही ऐकताय न्यूज ऑन एअर ॲपवर आणि 107.1 MHz मुंबई आकाशवाणीची FM रेनबो वाहिनी आणि सांजेच्या पारी या कार्यक्रमात मी तुमचा आरजे मित्र गोपी भोसले तुमचं अगदी मनापासून स्वागत करतो. पावसाचे स्वागत आपण अगदी धूमधडाक्यात केलं आहे. पाऊस बरसत असताना काही आठवणी ताज्या होतात आणि त्याचबरोबर काही गाणीही ऐकाविशी वाटतात. आज पुन्हा पाऊस गाण्यांची बरसात होणार आहे.

रसिक, पावसाच्या आधीनं उन्हाळा फारच डोक्यावर येतो. गुलमोहर बहरल्याचं मधूनच दृष्टीला पडतं, अंगाची काहिली होते. बाहेरून भाजून काढणाऱ्या उन्हात अपरिहार्यपणे जावं लागलंच तर नको वाटतं. यंदा फारच उकडतंय बुवा, हे दरवर्षीचं पालूपत कुणाच्या ना कुणाच्या तोंडून ऐकू येतं आणि आपणही घरात पंखा फास्ट लावून हवा घेत बसतो. खिडकीतून बाहेर पाहिलं तर वडापिंपळाची झाडं मुक्यानं उभी आहेत, झराही हलताना दिसत नाहीत, कारण बाहेर हवा नाही, हवेची साधी झुळूक नाही. अशावेळी ये रे घना हे गाणं हमखास आठवतं. आरती प्रभू यांचे शब्द, पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं उगवतं संगीत आणि आशाताईंचे सोज्वळ स्वर. ये रे घना नाहू घाल माझ्या मना म्हणत आपणही त्यांच्यासह गाऊ लागतो.

रसिका, हा खेळ सावल्यांचा या चित्रपटातलं गीतकार सुधीर मोघे यांनी लिहिलेलं एक गाणं आहे. आला आला वारा संगे पावसाच्या धारा, पाठवणी करा सया निघाल्या ससुरा. असं वाचण्यात आलंय की या गाण्यात भाताच्या रोपांना सासरी निघालेल्या मुलीचं प्रतीक दिलं गेलं आहे. म्हणजे तुम्हाला माहीतच आहे की भाताचं बीज हे जमिनीत जवळजवळ पेरतात आणि मग जोरात पाऊस चालू झाला की तयार झालेली रोपं काढून ती दुसऱ्या ठिकाणी पेरतात. त्या रोपांचं नवीन ठिकाणी एक नवीन आयुष्य चालू होतं आणि ती रोपं मग समृद्धी आणतात. त्याचप्रमाणे स्त्रीचं एक नवीन आयुष्यच सासरी गेल्यावर चालू होतं, नाही का?

रसिक, पाऊस गाणी म्हटली आणि निसर्ग कविता म्हटलं की ना धो महानोर यांचा उल्लेख करावाच लागतो. महानोरांनी उत्तम उत्तम गाणी लिहिली आणि ज्या गाण्यातून आपल्याला सुंदर निसर्गाचं दर्शन झालं. सर्जा चित्रपटातलं गाणं आहे चिंब पाऊसनं रान झालं आबादानी. महानोरांनी ना गाण्यात वेगळी शब्दकळा वापरली, खास ग्रामीण शब्दांची पेरणी केली, म्हणूनच ही गाणी बहरली. आबादानी हा शब्दही असाच जो आधी कुठल्या गाण्यात आपण कधी ऐकला नव्हता. गर्द रानात भटकंतीला गेल्यावर आणि पाऊसही सोबतीला असल्यावर नादो महानोरांचं चिंब पावसानं रान झालं हे गाणं गुणगुणतच कित्येक भटक्यांनी ओल्या पायवाटा तुडवल्या असतील. पंडित हृदयनाथ मंगेशकरांच्या संगीतानं नटलेलं हे गाणं खूपच लोकप्रिय आहे. लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांनी हे गाणं अप्रतिम गायलं आहे. सगळ्याच गोष्टी उत्तम जुळून आल्या की असं सुंदर गाणं आपल्याला ऐकायला मिळतं, नाही का?

0: नमस्कार, मी आशिष कुलकर्णी आणि तुमचा दिवस स्वरमय करण्यासाठी ऐकत रहा 107.1 मेगाहर्ट्स वर FM रेनबो।
1: रसिको, सांजीच्या पारी हा कार्यक्रम सुरू आहे आणि तुमचा आरजे मित्र गोपी भोसले आज तुमच्या बरोबर आहे। नादो मानोरांचं आणखी एक गीत आहे, एक होता विदूषक या चित्रपटातलं। पावसाचा विषय निघालाय आणि गडद जांभळं भरलं आभाळं हे गाणं विसरून कसं चालेल, नाही का? वेगळी शब्दकळा वापरण्याची खास महानोरांची शैली या गाण्यातही आपल्याला दिसते। गडद जांभळं भरलं आभाळं, मृगातल्या सावल्यांना बिल्लोरी भोवळं, खोलवरी चिंबबाई मातीला दरवळं, शब्द पण कसं नेमके एकदम चित्र समोर उभे करणार आहे। नादो मानोरांच्या गीतलेखनावर आपण भरभरून बोललोय खरं तर, आणि मानोरांवर किती

जरी बोललो तरी ते अपुरच पडेल इतकी प्रतिभा त्यांच्या गीतलेखनात आहे. संगीतकार आनंद मोडक यांचाही विशेष उल्लेख करावा लागेल, कारण त्यांनी मोजक्याच चित्रपटांना संगीत दिलं पण अवीट घोडीची गाणी आपल्याला दिली. रवींद्र साठे आणि उत्तरा केळकर यांच्या आवाजातलं हे गाणं आता ऐकूया.

रसिको, नवरी मिळे नवऱ्याला या सुपरहिट मराठी चित्रपटातलं निशाणा तुला दिसला ना हे एक सदाभार गाणं आहे आणि हे गाणं अशोक सराफ आणि नीलिमा परांडेकर यांच्यावर चित्रित करण्यात आलं होतं. चित्रपटात नायक नायिकेच्या हळुवार प्रेमाची आणि विरहाची सुरेख गोष्ट या गाण्यातून मांडली. चित्रपटातल्या कथानकानुसार नायक नायिकेच्या नात्यातील प्रेम, त्यांची स्वप्न आणि त्यांच्यातील मिश्किल संवाद या गाण्याच्या माध्यमातून पडद्यावर दाखवण्यात आलेत. झिरमिर झिरमिर पाऊस धारा आणि भिरभिर करी मदनाचा वारा या शब्दांतून गाण्यात पावसाचं आणि रोमॅन्टिक वातावरणाचं वर्णन केलंय. गाण्याच्या सुरुवातीला आणि दरम्यान नायिका आपल्या प्रियकराला साथ घालत त्याला प्रेमाची कबुली द्यायला आणि खऱ्या अर्थानं भावना समजून घ्यायला सांगते. शांताराम नांदगावकर यांचे शब्द, अनिल अरुण यांचं संगीत, सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातलं हे गाणं आजही रसिकांच्या ओठांवर रिंगाळतं. या गाण्याचे शब्द, संगीत आणि गायन इतकं मंत्रमुग्ध करणारं आहे की आज हे गाणं आवडीनं ऐकलं जातं.

रसिक हो, काही काही गाणी मराठी मनात अगदी खोलवर रुजलेली आहेत, इतकी की गाण्याच्या सुरुवातीचा संगीताचा नुसता एक स्वर जरी ऐकला तरीही संपूर्ण गाणं मनातल्या मनात आपोआप सुरू होतं, एखाद्या रेकॉर्ड प्लेअरसारखं. त्याच मनातल्या ऑल टाईम फेवरेट गाण्यांच्या यादीत पावसाची बरीच गाणी आहेत, नाही का? आणि पावसाच्या गाण्यात भरल्या आभाळ्याचं, काळ्या ढगाचं, हिरव्यागार निसर्गाचं सुंदर वर्णन केलेलं आहे. ही वर्णनं करताना प्रतीकांचा सुंदर वापर केलेला आहे. प्रतीकांचा विषय निघालाच आहे तर भरून भरून आभाळ आलंय, भरून भरून या शांता शेळके यांनी लिहिलेल्या गाण्याचा उल्लेख करावाच लागेल. गरोदर स्त्रीला भरलेल्या आभाळाचं, सुवार्ता आणणाऱ्या त्या वातावरणाचं प्रतीक यात सुंदर पद्धतीने वापरलंय श्रीधर फडके यांचं सुमधुर संगीत आणि अनुराधा पौडवाल.

0: नमस्कार, मी स्वानंदी टिकेकर आणि सदाबहार गाणी ऐकत राहण्यासाठी ऐकत रहा 107.1 मेगाहर्ट्ज वर FM रेनबो।
1: सांजेच्या पारी हा कार्यक्रम सूर्य रसिक हो आणि तुमचा आरजे मित्र गोपी भोसले आज तुमच्या बरोबर आहे। पावसाची नाही गंमत अशी आहे की एकच पाऊस एखाद्याला प्रचंड आनंदी तर दुसऱ्या एखाद्याला हळवा करू शकतो। कोणाला बेभान बेफिकीर जगायला सांगतो तर कोणाला खोल विचारी बनवतो। रात्री पाऊस पडत असला कोणी जाल का सांगाल का हे यशवंत देव यांनी संगीत दिलेलं आणि कवी अनिल यांनी लिहिलेलं आणि पंडित वसंतराव देशपांडे यांनी गायलेलं गाणं आठवल्यापासून राहत नाही। आधीच संध्याकाळची बरसात आहे लांबली, परत जाता चिंब चुंबन देत दारी थांबली। कवी अनिल हे कधीतरी कुमार गंधर्व यांच्या घरी गेले असताना एका रात्री बाहेर जोराचा पाऊस पडत होता आणि आत मुकुल शिवपुत्र गात बसले होते, अशा उत्कट क्षणी कवी अनिल यांना ही कविता सुचली असं ऐकिवात आहे।

निवडुंग चित्रपटातल्या ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता या ग्रेस यांनी लिहिलेल्या कवितेचा प्रत्येकाला वेगळा अर्थ लागतो. ही कविता एका मुलाच्या बालपणीच्या आणि आईच्या निधनाच्या वेदनेवर आधारित आहे. कवी ग्रेस यांच्याबद्दल अशी आख्यायिका आहे की त्यांना ही कविता स्वतःच्या आईच्या निधनानंतर त्यांच्या चितेसमोर उभी असताना सुचली होती. ती म्हणजे प्रत्यक्ष आई किंवा मातृत्वाचं प्रतीक मानली जाते. आईच्या निधनानंतरचं दुःख आणि एकाकीपण यात मांडण्यात आलंय. हृदयनाथने हे गाणं कमाल गायलंय. अत्यंत गोड आवाज, कवितेला साजेशी, मुख्य म्हणजे लयकारीच्या नखऱ्याला जराही धक्का न लावणारी चाल. खरं तर ग्रेस यांच्या इतक्या सुंदर कवितेचं गाणं झालं नसतं तर कदाचित आपण एका सुंदर रचनेला मुकलो असतो. मंत्रमुग्ध होऊन हे गाणं ऐकतच राहावं असं वाटतं.

रसिक हो, पावसाची सुंदर रोमॅन्टिक गाणी ही मराठीत काही कमी नाहीत. पाऊस म्हणजे एकीकडे स्वतःच एक कविता, एक संगीत रचना, आणि म्हटलं तर या साऱ्या स्वर शब्दांपलीकडे उभा असतो. पाऊस किती दिवसात फिरकला नाही, पाऊस कुणाला कधीच कळला नाही, पाऊस ऋतूचे निमित्त होऊन दिसतो, पाऊस पापणीआड कधीच असतो. सुधीर मोघेंच्या कवितेतला हा पाऊस आपल्या सगळ्यांच्याच मनातला आणि पापणीआड सदैव लपलेला. दुपारी 2:30 वाजल्यापासून तुमची छान साथ लावली त्याबद्दल मनापासून आभार. आता वेळ झाली आजच्या पुरतं इथंच थांबण्याची. एक गाणं तुम्हाला ऐकवणार आहे. गाण्यानंतर 5 वाजता तुम्ही बातम्या ऐकाल आणि उद्या 5 ते 8 वाजता रेनबोवर पाणीनी तुमच्यासाठी संगीतमय कार्यक्रम घेऊन येणार आहे. आपली पुन्हा लवकरच भेट होईल. तर मला म्हणजेच तुमच्या आरजे मित्राला गोपी भोसलेला रजा द्या. ऐकत रहा मुंबई आकाशवाणीची FM गोल्ड आणि FM रेनबो वाहिनी.

0: श्रोतेहो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
1: आणि या निमित्ताने 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
0: उत्सव नवचैतन्याचा। वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार।
1: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस।
0: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप।
1: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता
0: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी।
1: प्रवेश निःशुल्क।
0: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण।
1: उत्सव नवचैतन्याचा।

0: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की। तो सुनिए इस महीने 26 जुलाई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी और दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर। आप भी माननीय प्रधानमंत्री के मन की बात का हिस्सा बन सकते हैं। इसके लिए आप अपने सुझाव 24 जुलाई तक टोल फ्री नंबर 1800117800 पर रिकॉर्ड कर सकते हैं या फिर 1922 पर भी कॉल कर सकते हैं। नमो ऐप या MyGov के ओपन फोरम में पोस्ट कर सकते हैं या पोस्ट बॉक्स नंबर 111 आकाशवाणी दिल्ली पर भेज सकते हैं। तो याद रखें, रविवार 26 जुलाई सुबह 11 बजे मन की बात।
1: ऐकूयात काही ठळक घडामोडी। नीट पेपर फुटी प्रकरणी नवी दिल्लीत विद्यार्थ्यांचं सुरू असलेलं आंदोलन, कार या आंदोलकांवर पोलिसांनी केलेली कारवाई यासह इतर विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी गदारोळ केल्यामुळे लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं। लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज लोकसभा सभापती ओम बिर्ला यांची भेट घेत विद्यार्थ्यांच्या मुद्द्यावर चर्चा करावी अशी मागणी केली। लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या 6 खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या निर्णयाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे। सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर अॅडव्होकेट देवदत्त कामत यांनी ही याचिका सादर केली आणि उद्या यावर सुनावणी घेण्याची विनंती केली। राज्यातल्या 177 तालुक्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर आकांक्षित तालुका कार्यक्रम राबवण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला। प्रत्येक तालुक्याला 5 कोटींचा निधी मिळणार असून पुढच्या वर्षी त्याचं आर्थिक मूल्यांकन करून उत्कृष्ट काम करणाऱ्या तालुक्यांना पुरस्कार मिळणार आहेत। नवी मुंबई महापालिकेत सध्या सुरू असलेल्या भरती प्रक्रियेला स्थगिती देण्याच्या महासभेचा निर्णय राज्य सरकारनं निलंबित केला आहे। नवीन भरती प्रक्रिया मंजूर होईपर्यंत सध्याच्या भरती प्रक्रियेला स्थगिती देण्याचा प्रस्ताव सभागृह नेते सागर नाईक यांनी कालच्या महासभेत मांडला होता, त्याला बहुमतानं मंजुरी मिळाली होती। मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 238 अंकांची घसरण झाली आणि तो 77,470 अंक

बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 51 अंकांची घसरण नोंदवत 24,188 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

0: गयानी खट्टू
1: नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विद्यार्थ्यांच्या आंदोलनासह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन विद्यार्थ्यांशी संबंधित मुद्द्यांवर सभागृहात चर्चेची केली मागणी. नागपूर जिल्ह्यातील काटोल इथं डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला संलग्न शासकीय उद्यान विद्या महाविद्यालय स्थापन करण्यास राज्य मंत्रिमंडळानं दिली मान्यता. आणि आजपासून 23 जुलैपर्यंत पूर्व विदर्भात अतिमुसळधार पावसाचा हवामान खात्याचा इशारा. आता सविस्तर बातम्या. नीट पेपर फुटी प्रकरणी नवी दिल्लीत विद्यार्थ्यांचं सुरू असलेलं आंदोलन, काल या आंदोलकांवर पोलिसांनी केलेली कारवाई या मुद्द्यांसह इतर विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी गदारोळ घातल्यामुळे आज लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. दोन्ही सभागृहांच्या कामकाजाला आज सकाळी 11 वाजता सुरुवात झाल्यानंतर लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराच्या तासाला सुरुवात केली. त्यावेळी काँग्रेससह अन्य विरोधी पक्षाच्या नेत्यांनी राजधानी नवी दिल्लीत सुरू असलेलं विद्यार्थ्यांचं आंदोलन आणि त्यांच्यावर पोलिसांनी केलेली कारवाई तसंच इतर विविध मुद्द्यांवरून गदारोळ करायला सुरुवात केली. गोंधळ घालणाऱ्या सदस्यांना सभापतींनी शांतता राखण्याचं आवाहन केलं तसंच या मुद्द्यांवर नियमानुसार चर्चा केली जाईल असं आश्वासन सभापतींनी दिलं. परंतु त्यानंतरही विरोधी सदस्यांनी गोंधळ सुरूच ठेवल्यानं सभागृहाचं कामकाज आधी दुपारी 12 वाजेपर्यंत आणि नंतर दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. 2 नंतर सभागृहाच्या कामकाजाला प्रारंभ झाला तेव्हा विरोधकांनी नीट पेपरफुटी प्रकरणावरून विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून गोंधळ घालायला सुरुवात केल्यानं अखेर आज दिवसभरासाठी सभागृहाचं कामकाज तहकूब करण्यात आलं. राज्यसभेचं कामकाज सुरू झाल्यानंतर अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. त्याला खरगे यांनी आभार मानत दिल्लीत विद्यार्थ्यांचं सुरू असलेलं आंदोलन आणि त्यावर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्ज प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली. त्याला सत्ताधारी सदस्यांनी आक्षेप घेतला. त्याला प्रत्युत्तर म्हणून विरोधकांनीही गोंधळ घालायला सुरुवात केल्यानं अध्यक्षांनी सभागृहाचं कामकाज प्रारंभी दुपारी 12 आणि त्यानंतर 2 वाजेपर्यंत तहकूब केलं. दुपारी 2 नंतर कामकाजाला सुरुवात झाल्यावरही विरोधकांचा गदारोळ कायम राहिल्यानं अखेर कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन विद्यार्थ्यांना

0: शी संबंधित मुद्द्यावर सभागृहात चर्चा घडवून आणण्याची विरोधकांची मागणी मांडली. हा विषय विद्यार्थ्यांशी तसंच देशाच्या युवा पिढीच्या भवितव्याशी निगडीत असल्यानं यावर चर्चा होणं आवश्यक असल्याचं संसद भवनाबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना गांधी म्हणाले.
1: इशू स्टूडेंट्स की है, यूथ के फ्यूचर की है. ये जो युवा हैं, ये एजुकेशन सिस्टम के बारे में, टेस्टिंग सिस्टम के बारे में प्रोटेस्ट कर रहे हैं. दैट इज ऑल दे आर सेइंग, नथिंग रॉन्ग विद इट.
0: दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना लोकशाहीत आंदोलन करताना संविधानानं दिलेले हक्क आणि जबाबदाऱ्यांचंही भान ठेवणं आवश्यक असल्याचं मत मांडलं.
2: लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांना आहे. केवळ लोकशाहीमध्ये आंदोलन करतानाही संविधानाने दिलेले हक्क आणि त्यासोबत संविधानाने टाकलेली जबाबदारी या दोन्ही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. कोणीही परवानगी घेऊन आंदोलन करत असेल, शांतीपूर्ण आंदोलन करत असेल, तर अशा आंदोलनाला परवानगी पण दिली जाईल आणि अशी आंदोलनं करण्याचा सगळ्यांना अधिकार आहे. जाणीवपूर्वक राजकीय अशांतता तयार करण्याकरता विना परवानगी आंदोलनं करणे, हिंसा करणे हे मात्र कुठल्याही परिस्थितीमध्ये योग्य नाही. त्याच्यावर आवश्यक ती कारवाई केली जाईल.
0: दरम्यान मुंबईतील सीजेपी आंदोलनाप्रकरणी 900 अधिक आंदोलकांवर FIR दाखल करण्यात आला असून शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये 8 गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती हिंदुस्तान समाचार या वृत्तसंस्थेनं दिली आहे. देशभरातील तळागाळातील डिजिटल सर्जकांना प्रोत्साहन देण्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं आज जेम्स ऑफ इंडिया चॅलेंज या राष्ट्रीय स्पर्धेच्या प्रायोगिक टप्प्याचा प्रारंभ केला. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या संकल्पनेतील माय वेव्ज या वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवरील सिटीझन क्रिएटर मंचावर ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी 1 ते 3 मिनिटांचे व्हिडिओ 1 ते 31 ऑगस्ट या कालावधीत माय वेव्जवर अपलोड करता येणार आहे. भारतातील प्रत्येक जिल्ह्याची संस्कृती, वारसा, पर्यटन, इतिहास आणि वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी डिजिटल कथानकाच्या माध्यमातून सादर करण्यासाठी सर्जकांना प्रोत्साहन देणं हा या उपक्रमाचा उद्देश आहे. केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेनं डासांमुळे उद्भवणाऱ्या डेंग्यू या आजारावर कुडेंगा या लसीच्या विक्रीला परवानगी दिली आहे. डेंग्यू या आजाराच्या प्रतिबंधासाठी देशात मान्यता मिळालेली ही पहिलीच लस असून 4 ते 60 वर्ष वयोगटातल्या व्यक्तींमध्ये डेंग्यू आजाराच्या प्रतिबंधासाठी त्याला मंजुरी देण्यात आली आहे. कर्करोग आणि अन्य संसर्गजन्य रोगांवरच्या उपचारांना चालना देण्यासाठी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं आज भारतातल्या आघाडीच्या औषध निर्माण आणि लस उत्पादकांना 3 स्वदेशी जैववैद्यकीय तंत्रज्ञानाचे परवाने मिळण्याची प्रक्रिया सुलभ केली. या तंत्रज्ञानामुळे अद्ययावत उपचार पद्धती आणि लसींच्या स्वदेशातल्या विकासाला चालना मिळेल असं आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं म्हटलं आहे. ओडिशा इथल्या पुरी इथं भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांची शोभायात्रा काढण्यात येत असते. त्याचप्रमाणे नागपुरात देखील जुनी मंगळवारी इथं प्राचीन मंदिर इथून भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांची रथावरून शोभायात्रा आज काढण्यात आली. आमदार प्रवीण दटके यांच्या हस्ते पूजन करून रथयात्रेला सुरुवात करण्यात आली. टाळ मृदुंगाच्या गजरात भजन करत ही शोभायात्रा काढण्यात आली.
3: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. देशभरातील स्पर्धा आणि प्रवेश परीक्षांमध्ये प्रश्नपत्रिका फुटण्याच्या घटना रोखण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयानं काम करावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलंय. संसद भवन संकुलात आज झालेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत ते बोलत होते. नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याची माहिती मिळताच सरकारनं तातडीनं कारवाई केली असून या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. दोषींना कठोर शिक्षा होईल आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यात आल्याचं पंतप्रधानांनी सांगितल्याची माहिती संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी दिली. राज्यातील 177 आकांक्षित तालुक्यांमध्ये वर्ष 2026-27 या वर्षासाठी प्रायोगिक तत्वावर आकांक्षित तालुका कार्यक्रम राबवण्याला राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या कार्यक्रमाअंतर्गत प्रत्येक तालुक्याला 5 कोटी रुपयांचा निधी दिला जाणार असून आरोग्य, शिक्षण, कृषी, पायाभूत सुविधा आणि सामाजिक विकासाच्या निकषांवर कामगिरीचं मूल्यमापन केलं जाईल. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या तालुक्यांना पुढील वर्षी 2 कोटी ते 21 कोटी रुपयांपर्यंतचा प्रोत्साहन निधी पुरस्कार स्वरूपात देण्यात येणार आहे. नागपूर जिल्ह्यातील काटोल इथं डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला संलग्न शासकीय उद्यान विद्या महाविद्यालय स्थापन करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली. या महाविद्यालयात दरवर्षी 120 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार असून फळं, भाजीपाला, फुलशेती, प्रक्रिया आणि मूल्यवर्धन विषयांवरील शिक्षण आणि संशोधनाला चालना मिळणार आहे. महाविद्यालयासाठी 51 नियमित पदं मंजूर करण्यात आली असून

आवश्यक वेतन आणि इतर खर्चासाठी 122.32 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. अमरावती जिल्ह्यातील मोझरी इथं अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या नागपूरमधील सुभाष रोड इथल्या जागेच्या भाडेपट्ट्याच्या नूतनीकरणावरील मुद्रांक शुल्क माफ करण्यासह राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा प्रसार, ग्रामविकास, व्यसनमुक्ती आणि विविध जनकल्याणकारी उपक्रम राबवणाऱ्या या सार्वजनिक धर्मदाय संस्थेला लोकहिताच्या दृष्टीनं ही सवलत देण्यात आली आहे. याशिवाय लोक आयुक्त कार्यालयातील 143 पदांच्या सुधारित आकृतीबंधाला देखील आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. भंडारा जिल्हा रुग्णालय आणि मुख्यमंत्री सहायता निधी आणि धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष यांच्या संयुक्त विद्यमानं 21 ते 30 जुलै या कालावधीत जिल्हाभर मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांचं आयोजन करण्यात आलं आहे. पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक 1 नागपूर इथं कोट्यवधी रुपयांच्या कथित निविदा गैरव्यवहाराची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र सिंग राजे भोसले यांच्याकडे केली आहे. या प्रकरणाची दखल घेत मंत्र्यांनी अतिरिक्त मुख्य सचिवांना आवश्यक कार्यवाहीचे निर्देश दिले आहे. पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यवतमाळनं कापूस उद्योगात आणखी एक महत्वाचा टप्पा गाठलाय. दिग्रस इथं रामदास आठवले मागासवर्गीय कापूस उत्पादक सहकारी सूत गिरणीत उत्पादित उच्च प्रतीच्या सूताचा पहिला निर्यात कंटेनर आज समुद्रमार्गे चीनकडे रवाना करण्यात आला. सूतगिरणीचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद मानकर यांच्या हस्ते कंटेनरला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. हवामान. आजपासून 23 जुलैपर्यंत पूर्व विदर्भात अतिमुसळधार पावसाचा हवामान खात्याचा इशारा जारी करण्यात आलाय. भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात आज मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात जोरदार पर्जन्यवृष्टीचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. दरम्यान मुसळधार पावसामुळे गडचिरोलीच्या आलापल्ली सिरोंच्या महामार्गावरील रेपनपल्ली गावाजवळ तयार केलेला तात्पुरता वळण रस्ता वाहून गेल्यानं बराच वेळ वाहतूक ठप्प होती. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विद्यार्थ्यांच्या आंदोलनासह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब आणि आजपासून 23 जुलैपर्यंत पूर्व विदर्भात अतिमुसळधार पावसाचा हवामान खात्याचा इशारा. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई, अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट पेपर फुटी आणि संबंधित मुद्द्यांवर संसदेत चर्चा करण्याची सरकारची तयारी. राहुल गांधी यांचं प्रधानमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन. पेपर फुटीचे प्रकार थांबवण्यासाठी सर्वांनी एकजुटीनं प्रयत्न करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन. खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या लोकसभा सभापतींच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे सर्वोच्च न्यायालयात. राज्यातल्या 177 तालुक्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर आकांक्षित तालुका कार्यक्रम राबवण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. आणि डेंग्यूवरच्या क्यूडेंगा या लसीच्या विक्रीला केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेची परवानगी. नीट पेपर फुटी आणि संबंधित मुद्द्यांवर संसदेत चर्चा करण्याची तयारी सरकारनं दाखवली आहे. प्रधानमंत्री कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी समाजमाध्यमावर ही माहिती दिली. विरोधी पक्षनेते राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह काँग्रेसचे इतर नेते आणि कार्यकर्त्यांनी या प्रकरणी प्रधानमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन केलं. त्यावेळी सिंग यांनी राहुल गांधी आणि इतर नेत्यांशी चर्चा केली. त्यानंतर सरकारमधल्या वरिष्ठांशी चर्चा करून हे आश्वासन दिल्याचं जितेंद्र सिंग म्हणाले. दरम्यान या प्रकरणी संसदेत चर्चा करण्यासाठीचा नियमानुसार अर्ज काँग्रेसनं दिलेला नाही असंही त्यांनी सांगितलं. दरम्यान आंदोलन स्थळावरून पोलिसांनी राहुल गांधी यांना ताब्यात घेतल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज काँग्रेस जनता पार्टीचे नेते अभिजित दिपके यांची भेट घेतली. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी दिलेली वागणूक लोकशाही मूल्यांना शोभणारी नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. विरोधकांना विद्यार्थ्यांच्या मुद्द्यावर चर्चा हवी आहे अशी मागणी त्यांनी यावेळी केली. हा मुद्दा विद्यार्थी आणि देशाच्या युवा वर्गाच्या भविष्याशी संबंधित असल्याचं संसद परिसरात वार्ताहरांशी बोलताना त्यांनी सांगितलं.
1: इशू स्टूडेंट्स की है, यूथ के फ्यूचर की है. ये जो युवा हैं, ये एजुकेशन सिस्टम के बारे में, टेस्टिंग सिस्टम के बारे में प्रोटेस्ट कर रहे हैं. दैट इज ऑल दे आर सेइंग, नथिंग रॉन्ग विद इट.
0: देशभरातल्या आगामी परीक्षांमध्ये पेपर फुटीच्या घटना रोखण्यासाठी सर्व संबंधित घटकांनी समन्वयानं प्रयत्न करण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. रालोआच्या बैठकीत ते बोलत होते. त्याची माहिती संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी दिली. नीट पेपर फुटी प्रकरणात सहभागी असलेल्यांवर कठोर कारवाई करण्याच्या आणि देशातल्या तरुणांचं हित जपण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा प्रधानमंत्री मोदी यांनी या बैठकीत पुनरुच्चार केल्याचंही रिजिजू यांनी सांगितलं.
2: आगे पेपर लीक नहीं होने के लिए सख्ती से जो कदम उठाया गया है उसके बारे में भी प्रधानमंत्री जी ने जानकारी दिया. और प्रधानमंत्री जी ने ये भी कहा कि पेपर लीक सिर्फ एक राज्य का मामला नहीं है, सिर्फ केंद्र सरकार का मामला नहीं, दलगत राजनीति का विषय नहीं है, ये देश का विषय है. और युवाओं का भविष्य के साथ कोई खिलवाड़ नहीं होने के लिए और खिलवाड़ नहीं करने देने के लिए सख्ती से कदम भी उठाए, सजा भी दे दोषियों को, और फिर फुल प्रूफ सिस्टम काम जो अभी कर रहे हैं उसमें भी सब मिल करके करें.

केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांनी आज नवी दिल्लीतल्या डॉक्टर राम मनोहर लोहिया रुग्णालयाला भेट दिली. नीट पेपर फुटी प्रकरणी काल झालेल्या आंदोलनादरम्यान जखमी झालेल्या आंदोलकांच्या प्रकृतीचा त्यांनी आढावा घेतला. तिथल्या डॉक्टरांची चर्चाही केली. लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या जखमी आंदोलकांचीही त्यांनी भेट घेतली. नीट पेपर फुटी प्रकरणी नवी दिल्लीत विद्यार्थ्यांचं सुरू असलेलं आंदोलन, काल या आंदोलकांवर पोलिसांनी केलेली कारवाई या मुद्द्यांसह इतर मुद्द्यांवरून विरोधकांनी गदारोळ केल्यामुळे लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज आजही दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. काँग्रेस जनता पार्टी आंदोलनाप्रकरणी मुंबई पोलिसांनी शहरातल्या विविध पोलीस स्थानकांमध्ये एकंदर 8 गुन्हे दाखल केले आहेत. आंदोलनादरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेचा भंग करणं, पोलिसांची परवानगी न घेता आंदोलन करणं असे आरोप पोलिसांनी केले आहेत. याप्रकरणी 900 जास्त आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलंय. आंदोलनादरम्यान घडलेल्या घटनांचा तपास सुरू असून संबंधित ठिकाणचं सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शींची माहिती आणि इतर पुराव्यांच्या आधारे पुढची कारवाई केली जाणार आहे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या 6 खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या निर्णयाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची तसंच न्यायमूर्ती विपुल पंचोली यांच्या खंडपीठासमोर अॅडव्होकेट देवदत्त कामत यांनीही याचिका सादर केली आणि उद्या यावर सुनावणी घेण्याची विनंती केली. एसआयआरच्या कारणामुळे राज्यातल्या उर्वरित 20 जिल्हा परिषदांच्या निवडणुका पुढच्या वर्षापर्यंत पुढे ढकलता येणार नाहीत असं सर्वोच्च न्यायालयानं आज स्पष्ट केलं. मतदार यादी पुनरीक्षणाचं काम करत असलेले अधिकारी या निवडणुकांच्या कामासाठी उपलब्ध असतील का हे स्पष्ट करावं अशी सूचना सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांच्या पीठानं राज्य निवडणूक आयोगाला केली. या प्रकरणाची पुढची सुनावणी येत्या शुक्रवारी होणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यातल्या 177 तालुक्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर आकांक्षित तालुका कार्यक्रम राबवण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. गडचिरोली, नंदुरबार, धाराशिव, वाशिम, हिंगोली, जालना, पालघर, बीड, धुळे आणि परभणी जिल्ह्यातले हे तालुके आहेत. या प्रत्येक तालुक्याला 5 कोटींचा निधी मिळणार असून पुढच्या वर्षी त्याचं आर्थिक मूल्यांकन करून उत्कृष्ट काम करणाऱ्या तालुक्यांना पुरस्कार मिळणार आहेत. लोकायुक्त कार्यालयातल्या 143 पदांच्या सुधारित आकृतीबंधाला आज मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. महाराष्ट्र लोकायुक्त अधिनियम 2023 अंमलबजावणीमुळे लोकायुक्तांच्या अधिकार क्षेत्रात वाढ होणार आहे. पुण्यात मावळ तालुक्यात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचा कायमस्वरूपी तळ उभारायलाही आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. तसंच नागपूर जिल्ह्यात कटोल इथं शासकीय उद्यान विद्या महाविद्यालय उभारायलाही आज मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. राज्याच्या महसूल विभागाच्या आस्थापनेचा नवीन आकृतीबंध आणि सेवा प्रवेश नियम लागू करायची अधिसूचना काल जारी झाली. यामुळे 50 वर्षांनंतर या विभागाच्या रचनेत ऐतिहासिक बदल होत आहेत असं प्रतिपादन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपूर इथं वार्ताहरांशी बोलताना केलं. या नव्या नियमांमुळे नायब तहसीलदार ते अप्पर जिल्हाधिकारी स्तरावरच्या अधिकाऱ्यांची पदोन्नती आणि भरती प्रक्रियेतले गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न सुटतील अशी माहिती त्यांनी दिली. केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेनं डासांमुळे उद्भवणाऱ्या डेंग्यू या आजारावरच्या क्यू डेंगा या लसीच्या विक्रीला परवानगी दिली आहे. डेंग्यू या आजाराच्या प्रतिबंधासाठी देशात मान्यता मिळालेली ही पहिलीच लस असून 4 ते 60 वयोगटातल्या व्यक्तींमध्ये डेंग्यू आजाराच्या प्रतिबंधासाठी त्याला मंजुरी देण्यात आली आहे. या लसीला युरोपीय संघ, युनायटेड किंगडम, स्वित्झर्लंड, इंडोनेशिया, मलेशिया आणि थायलंडसह 42 देशांमध्ये यापूर्वीच नियामक मान्यता मिळाली. कोल्हापूर जिल्ह्यातल्या पत्रकारांसाठी पत्र सूचना कार्यालय मुंबई विभागाच्या वतीने आज वार्तालाप या माध्यम क्षेत्राविषयीच्या परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रादेशिक ओळखीपासून जागतिक संधीपर्यंत ही या परिषदेची संकल्पना होती. या परिषदेत कोल्हापूर जिल्ह्यातले 44 पत्रकार सहभागी झाले होते. पालघरमधल्या प्रस्तावित वाढवण बंदराला जोडणाऱ्या ग्रीनफील्ड महामार्गाविरोधात स्थानिक नागरिकांनी आज रास्ता रोको आंदोलन केलं. डहाणू चिंचणी बोईसर किनारी मार्गावर वरोर परिसरात रास्ता रोको आंदोलन करत नागरिकांनी वाहतूक रोखून धरली होती. अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं उपवर्गीकरण रद्द करून समाजाला 20% आरक्षण लागू करण्याच्या मागणीसाठी आज

जालन्यात आंबेडकरी समाजाच्या वतीने संघर्ष मोर्चा काढण्यात आला. हवामान. येत्या दोन दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार तर विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यांना हवामान विभागानं उद्या सकाळपर्यंत मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला असून या ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागानं उद्या पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, नाशिक, सातारा आणि कोल्हापूरच्या घाट परिसरासाठी ऑरेंज अलर्ट तर पुण्याच्या घाट परिसरासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट पेपरफुटी आणि संबंधित मुद्द्यांवर संसदेत चर्चा करण्याची सरकारची तयारी. राहुल गांधी यांचं प्रधानमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन. पेपरफुटीचे प्रकार थांबवण्यासाठी सर्वांनी एकजुटीनं प्रयत्न करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन. खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या लोकसभा सभापतींच्या निर्णयाच्या विरोधात उद्धव ठाकरे सर्वोच्च न्यायालयात. राज्यातल्या 177 तालुक्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर आकांक्षित तालुका कार्यक्रम राबवण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. आणि डेंग्यूवरच्या क्यूडेंगा या लसीच्या विक्रीला केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेची परवानगी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 1455 वर कॉल करा.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14

0: ಆಕಾಶವಾಣಿ ಮುಂಬೈ. अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट पेपर फुटी आणि संबंधित मुद्द्यांवर संसदेत चर्चा करण्याची सरकारची तयारी. प्रधानमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन केल्यानंतर राहुल गांधी पोलिसांच्या ताब्यात. पेपर फुटीचे प्रकार थांबवण्यासाठी सर्वांनी एकजुटीनं प्रयत्न करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन. सिक्कीममध्ये बांधकामाधीन बोगदा कोसळून झालेल्या अपघातात 12 जणांचा मृत्यू, 13 जण अडकल्याची भीती. आणि राष्ट्रपतींच्या दौऱ्यात भारत आणि उत्तर मॅसेडोनिया दरम्यान द्विपक्षीय चर्चा. नीट पेपर फुटी आणि संबंधित मुद्द्यांवर संसदेत चर्चा करण्याची तयारी सरकारनं दाखवली आहे. प्रधानमंत्री कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी ही माहिती दिली. विरोधी पक्षनेते राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह काँग्रेसचे इतर नेते आणि कार्यकर्त्यांनी या प्रकरणी प्रधानमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन केलं. त्यावेळी सिंग यांनी केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहन यांच्यासह राहुल गांधी आणि इतर नेत्यांशी चर्चा केली. त्यानंतर सरकारमधल्या वरिष्ठांशी चर्चा करून हे आश्वासन दिल्याचं जितेंद्र सिंग म्हणाले. दरम्यान या प्रकरणी संसदेत चर्चा करण्यासाठीच्या नियमानुसार अर्ज काँग्रेसने दिलेला नसल्याचं ते यावेळी म्हणाले.
1: आपको स्मरण हुआ, आज प्रातःही प्रधानमंत्री जी ने बहुत स्पष्ट कहा है कि नीट और पेपर लीक इत्यादि विषयों के लेकर के जो लोग भी जिम्मेवार हैं उनके खिलाफ कड़ी से कड़ी कार्रवाई की जाएगी, की भी जा रही है. बहुत सारे लोग हिरासत में भी लिए गए हैं. ये एक ऐसा विषय है जिससे लगभग देश का हर प्रदेश मुतासिर हुआ है, प्रभावित हुआ है, और हम अपने बच्चों के साथ अन्याय नहीं होने देंगे, ना ही बर्दाश्त करेंगे. उसके बावजूद भी यदि विपक्ष और नेता प्रतिपक्ष सहयोग करने को तैयार नहीं है तो मुझे विश्वास है देश की जनता देख रही है, जिम्मेवारी उनकी रही.
0: नागरिकांची गैरसोय होत असल्यामुळे आंदोलन थांबवण्याचं आवाहन सिंग यांनी यावेळी आंदोलनकर्त्यांना केलं. पण तरीही आंदोलन सुरू राहिल्यानं आंदोलनस्थळावरून दिल्ली पोलिसांनी राहुल गांधी, प्रियांका गांधी, अखिलेश यादव यांना ताब्यात घेतल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. याच मुद्द्यावरून राहुल गांधी यांनी सकाळी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांची भेट घेतली आणि विद्यार्थ्यांच्या मुद्द्यांवर चर्चेची मागणी केली.
2: इशू स्टूडेंट्स की है, यूथ के फ्यूचर की है. ये जो युवा हैं, ये एजुकेशन सिस्टम के बारे में, टेस्टिंग सिस्टम के बारे में प्रोटेस्ट कर रहे. दैट इज ऑल दे आर सेइंग, नथिंग रॉन्ग विद इट.
0: देशभरातल्या आगामी परीक्षांमध्ये पेपर फुटीच्या घटना रोखण्यासाठी सर्व संबंधित घटकांनी समन्वयानं प्रयत्न करण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. रालोआच्या बैठकीत प्रधानमंत्री बोलत होते. त्याची माहिती संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी दिली. नीट पेपर फुटी प्रकरणात सहभागी असलेल्यांवर कठोर कारवाई करण्याच्या आणि देशातल्या तरुणांचं हित जपण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा प्रधानमंत्री मोदी यांनी या बैठकीत पुनरुच्चार केल्याचं रिजिजू यांनी सांगितलं.
3: आगे पेपर लीक नहीं होने के लिए सख्ती से जो कदम उठाया गया है उसके बारे में भी प्रधानमंत्री जी ने जानकारी दिया. और प्रधानमंत्री जी ने ये भी कहा कि पेपर लीक सिर्फ एक राज्य का मामला नहीं है, सिर्फ केंद्र सरकार का मामला नहीं, दलगत राजनीति का विषय नहीं है, ये देश का विषय है. और युवाओं का भविष्य के साथ कोई खिलवाड़ नहीं होने के लिए और खिलवाड़ नहीं करने देने के लिए सख्ती से कदम भी उठाए, सजा भी दे दोषियों को, और फिर फुल प्रूफ सिस्टम काम जो अभी कर रहे हैं उसमें भी सब मिलकर के करें.
0: नीट पेपर फुटी प्रकरणी नवी दिल्लीत विद्यार्थ्यांचं सुरू असलेलं आंदोलन, काल या आंदोलकांवर पोलिसांनी केलेली कारवाई या मुद्द्यांसह इतर मुद्द्यांवरून विरोधकांनी गदारोळ घातल्यामुळं लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी आज नवी दिल्लीतल्या डॉक्टर राम मनोहर लोहिया रुग्णालयाला भेट दिली. नीट पेपर फुटी प्रकरणी काल झालेल्या आंदोलनादरम्यान जखमी झालेल्या आंदोलकांच्या प्रकृतीचा त्यांनी आढावा घेतला, तिथल्या डॉक्टरांशी चर्चा केली. लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या जखमी आंदोलकांचीही त्यांनी भेट घेतली. काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि पक्षाच्या इतर नेत्यांनीही या विद्यार्थ्यांची

रुग्णालयात भेट घेतली. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज काँग्रेस जनता पार्टीचे नेते अभिजित दिपके यांची भेट घेतली. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी दिलेली वागणूक लोकशाही मूल्यांना शोभणारी नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत, संजय राऊत यांनीही दिपके यांची भेट घेतली. दिल्ली उच्च न्यायालयानं सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना दिल्लीतल्या सफदरजंग रुग्णालयातून गुरुग्राम इथल्या मेदांता रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. मुख्य न्यायमूर्ती डी के उपाध्याय आणि न्यायमूर्ती तेजस कारिया यांच्या पीठानं वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली अंगमो यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना हा आदेश दिला. नीट यूजी पेपरफुटी प्रकरणावरून काल नवी दिल्ली इथं आंदोलन करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी पेलेट गन्सचा वापर केल्याचा दावा करणाऱ्या समाजमाध्यमावरच्या पोस्ट केंद्र सरकारनं फेटाळल्या आहेत. आंदोलकांविरुद्ध पोलिसांनी खिळे लावलेल्या लाठ्यांचा वापर केल्याचा दावा करणाऱ्या पोस्टचंही सरकारनं खंडन केलं आहे. पत्र सूचना कार्यालयाच्या तथ्य तपासणी विभागानं हे दावे खोटे असल्याचं स्पष्ट केलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सिक्कीम नामची जिल्ह्यातल्या समरडुंग इथल्या NHPC कंपनीच्या निर्माणाधीन बोगद्यातून आतापर्यंत 12 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तसंच आणखी 13 जण बोगद्यात अडकले असावीत अशी शक्यता आहे. खडकांमध्ये अडकलेल्या मिथिन वायूचा स्फोट आणि त्यानंतर कोसळलेली दरड यामुळे ही दुर्घटना घडली. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी समितीद्वारे चौकशी केली जाईल अशी घोषणा सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग गोले यांनी केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. त्यांनी प्रधानमंत्री मदत निधीतून मृतांच्या कुटुंबाला 2,00,000 रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. मध्य प्रदेश विधानसभेनं आज समान नागरी कायदा विधेयक मंजूर केलं. हे विधेयक स्थायी समितीकडे पाठवावं अशी मागणी काँग्रेसच्या आमदारांनी केली पण सरकारनं ती फेटाळली. विरोधकांच्या या गदारोळातच हे विधेयक मंजूर झालं. यातल्या तरतुदीनुसार एकापेक्षा जास्त विवाह बेकायदा ठरतील, घटस्फोटासाठी कायदेशीर प्रक्रिया पार पाडावी लागेल, स्त्रिया आणि पुरुषांना समान वारसा हक्क मिळतील, लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या जोडप्यांना एका महिन्याच्या आत नोंदणी करणं बंधनकारक असेल, गाव पातळीपर्यंत विवाहाची नोंदणी करणंही सक्तीचं होईल. आदिवासी समुदायांना मात्र या नियमाच्या बाहेर ठेवण्यात आलं आहे. केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेने डासांमुळे उद्भवणाऱ्या डेंग्यू या आजारावरच्या क्यू डेंगा या लसीच्या विक्रीला परवानगी दिली आहे. डेंग्यू या आजाराच्या प्रतिबंधासाठी देशात मान्यता मिळालेली ही पहिलीच लस असून 4 ते 60 वयोगटातल्या व्यक्तींमध्ये डेंग्यू आजाराच्या प्रतिबंधासाठी त्याला मंजुरी देण्यात आली आहे. या लसीला युरोपियन महासंघ, युनायटेड किंगडम, स्वित्झर्लंड, इंडोनेशिया, मलेशिया आणि थायलंडसह 42 देशांमध्ये यापूर्वीच नियामक मान्यता मिळाली आहे. भारत आणि उत्तर मॅसेडोनियाने सामायिक लोकशाही मूल्य आणि परस्पर आदरांवर आधारित असलेले मैत्रीचे संबंध पुन्हा एकदा दृढ केल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं. उत्तर मॅसेडोनियाच्या राष्ट्रपती गोर्डाना सिल्या नोवस्का दावकोवा यांच्याबरोबर झालेल्या चर्चेनंतर स्कोप्पे इथं त्या बोलत होत्या. भारत आणि उत्तर मॅसेडोनियाने अधिक व्यापार आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्याचं मान्य केलं आहे. तसंच आयटी सक्षम सेवा, कृषी, अन्न प्रक्रिया, औषध निर्माण, वस्त्रोद्योग, जैवतंत्रज्ञान, पर्यटन, आतिथ्य आणि चित्रपट निर्मिती यासारख्या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यासही सहमती दर्शवली आहे असं राष्ट्रपती म्हणाल्या. दोन्ही देश आरोग्यसेवा सहकार्यावरच्या सामंजस्य कराराचं नूतनीकरण करतील असंही त्यांनी सांगितलं. स्कोप्पे इथल्या संग्रहालयात महात्मा गांधींच्या अर्धपुतळ्याच्या संयुक्त अनावरणाबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. देशातल्या तळागाळातल्या डिजिटल आशय निर्मात्यांना शोधण्यासाठी आणि त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं आज जेम्स ऑफ इंडिया चॅलेंज स्पर्धेच्या प्रायोगिक टप्प्यांची घोषणा केली. या स्पर्धेत आशय निर्मात्यांना 1 ते 3 मिनिटांचे लघुपट करण्याचं आव्हान असेल. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या निर्मात्यांना आपले लघुपट येत्या 1 ते 31 ऑगस्टपर्यंत वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवरच्या माय वेव्ज विभागात सादर करता येतील. ठळक बातम्या पुन्हा एकदा.
नीट पेपर फुटी आणि संबंधित मुद्द्यांवर संसदेत चर्चा करण्याची सरकारची तयारी. प्रधानमंत्री

पक्षाच्या निवासस्थानासमोर आंदोलन केल्यानंतर राहुल गांधी पोलिसांच्या ताब्यात. पेपरफुटीचे प्रकार थांबवण्यासाठी सर्वांनी एकजुटीनं प्रयत्न करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन. सिक्कीममध्ये बांधकामाधीन बोगदा कोसळून झालेल्या अपघातात 12 जणांचा मृत्यू, 13 जण अडकल्याची भीती. आणि राष्ट्रपतींच्या दौऱ्यात भारत आणि उत्तर मॅसेडोनिया दरम्यान द्विपक्षीय चर्चा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

सुप्रभात श्रोते हो, बुधवारच्या या मंगल प्रभाती आपणा सर्वांचे मंग वंदन कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत.

श्रोतेहो, आज आपण श्रवण करणार आहोत दासबोधातील 5व्या दशकातील 6वा समास. 5वा दशक मंत्रांचा आणि गेल्या दशकामध्ये आपण ज्ञान कसे असावे यावर समर्थांनी खूप छान असं लिहिलं होतं. आणि ज्ञान कसं आपल्याला, म्हणजे ज्ञान जे वाटतं ते मुळी नसतंच असं त्यांचं म्हणणं होतं. तर आपल्याला ज्ञानाची व्याख्या आपण ज्या चौकटीत बसवतो ते म्हणजे आपलं कौशल्य असतं असं त्यांचं म्हणणं होतं. आणि ज्ञानाविषयी आता काय सांगतायत समर्थ ते आपण पाहूया या 6व्या समासात. जय जय रघुवीर समर्थ, श्रीमत दासबोध. दशक 5वा मंत्रांचा, समास 6वा, शुद्ध ज्ञान निरूपण. श्रीराम समर्थ. ऐका ज्ञानाचे लक्षणं. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पहावे आपणासी आपण, या नाव ज्ञान. मुख्य देवास जाणावे, सत्यस्वरूप ओळखावे, नित्यानित्य विचारावे, या नाव ज्ञान. जेथे दृश्य प्रकृती सरे, पंचभूतिक भूसरे, समूळ द्वैत निवारे, या नाव ज्ञान. मन बुद्धी अगोचर, न चले तर्काचा विचार, उल्लेख परे हून पर, या नाव ज्ञान. जेथे नाही दृश्य भान, जेथे जाणीव हे अज्ञान, विमळ शुद्ध स्वरूप ज्ञान, यासी बोलिजे. श्री समर्थ म्हणतात की हे शिष्या, ज्ञानाचे लक्षण ऐक. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. आपण आपल्याला पाहावे याचे नाव ज्ञान. आता मुख्य देव कोणता ते जाणावा, आपले सत्यस्वरूप काय ते ओळखावं, आणि नित्य काय अनित्य काय याचा विचार करावा, यास ज्ञान म्हणतात. जिथे दृश्य असणारी प्रकृती संपते आणि पंचमहाभूतापासून उत्पन्न झालेले पदार्थ नाहीसे होतात, द्वैत समूळ नष्ट होते, त्याला ज्ञान म्हणावं. जे आत्मस्वरूप आहे, मन बुद्धी इंद्रिय यांनी जाणता येत नाही, तर्क जिथे चालू शकत नाही, परावाणीच्याही जे पलीकडे आहे, असे जे आहे त्यास जाणणे म्हणजे ज्ञान होय. जिथे दृश्याचं भान उरत नाही, जाणीवही उरत नाही, कारण जाणीव असणं हेच अज्ञान होय. आणि यालाच विमळ शुद्ध स्वरूपाचं ज्ञान म्हणतात असं समर्थांनी ते सांगितलं आहे.

सर्वसाक्षी अवस्था तुरिया, ज्ञान ऐसे म्हणती तया, परी ते जाणीजे वाया पदार्थ ज्ञान, दृश्य पदार्थ जाणीजे त्यास पदार्थ ज्ञान बोलीजे, शुद्ध स्वरूप जाणीजे या नाव स्वरूप ज्ञान, जिथे सर्वांचे नाही ठाईचे तेथे सर्व साक्षत्व कैसे, म्हणवणी शुद्ध ज्ञान तुरियेचे मानूची नये. समर्थ सांगतायत की सर्व साक्षी जी चौथी अवस्था तुरिया तिला ज्ञान म्हणतात, पण हे म्हणणंही बरोबर नाही, कारण त्या अवस्थेतही साक्षीत्वाने पदार्थ ज्ञान शिल्लक असतंच. दृश्य पदार्थाचं ज्ञान याला पदार्थ ज्ञान म्हणतात, तर शुद्ध स्वरूप जाणणे याला स्वरूप ज्ञान म्हणतात. स्वरूपाच्या ठिकाणी शुद्ध स्वरूपाखेरीज सर्वसुद्धा जर वाहत नाही तर त्या सर्वचे साक्षीत्व कसे राहणार, म्हणून तुरियावस्थेचे ज्ञान हे शुद्ध ज्ञान मानूच नये.

ज्ञान म्हणजे अद्वैत, तुरिया प्रत्यक्ष द्वैत, म्हणून शुद्ध ज्ञान स्वतंत्र वेगळेची असे। ऐकर शुद्ध ज्ञानाचे लक्षण, शुद्ध स्वरूपची आपण, या नाव शुद्ध स्वरूप ज्ञान जाणीजे श्रुती। महावाक्योपदेश भला, परी त्याचा जप नाही बोलिला, तेथीचा तो विचारची केला पाहिजे साधकी। महावाक्य उपदेश सार, परी घेतला पाहिजे विचार, त्याच्या जपे अंधकार न फिटे भ्रांतीचा। महावाक्याचा अर्थ घेता आपण वस्तूची तत्वता, त्याचा जप करिता वृथा सीणची होये। महावाक्याचे विवरण हे मुख्य ज्ञानाचे लक्षण, शुद्ध लक्षांचे आपण वस्तूच आहे। समर्थ सांगतात की ज्ञान म्हणजे अद्वैत आणि तुरीयेत, तर साक्षित्व म्हणजे प्रत्यक्ष द्वैतच, म्हणून तुरीयेपेक्षा शुद्ध ज्ञान हे नेहमी वेगळं असतं हे जाणून घ्यावं। आता शुद्ध ज्ञानाचे लक्षण ऐकण्यास समर्थ सांगतायत की आपण शुद्ध स्वरूपच असतो हे जाणणे, याचा अनुभव येणे, याला शुद्ध स्वरूप ज्ञान म्हणतात। महावाक्याचा उपदेश उत्तम आहे, पण त्याचा जप करण्यास सांगितलेला नाही, आणि त्या महावाक्यांच्या अर्थाचा साधकाने विचार केलाच पाहिजे। महावाक्यात परमार्थाच्या उपदेशाचं सार आहे यात शंकाच नाही, पण त्यांच्या अर्थासंबंधीचे विचार चिंतन करणं जरुरी आहे। नुसतं त्याचा जप करून अज्ञानाचा अंधकार नाहीसा होणार नाही। महावाक्यांचा अर्थ लक्षात घेतला की आपण तत्वत आत्मस्वरूपच आहोत हे कळून येतं, आणि नुसता त्याचा जप केल्यानं व्यर्थ क्षीणच होतो। महावाक्याचे विवरण हेच ज्ञानाचं मुख्य लक्षण। शुद्ध लक्षणवरून आपण आत्माच आहोत याचा अनुभव येतो।

आपला आपणासी लाभ हे ज्ञान परमदुर्लभ, जे आदि अंती स्वयंभ स्वरूपची स्वयी, जेथून हे सर्वही प्रगटे आणि सकळीही जेथे आटे, ते ज्ञान झाली या फिटे भ्रांती बंधनाची, मते आणि मतांतरे जेथे होती निर्विकारे, अतिसूक्ष्म विचारे पाहता ऐक्य, जे या चराचराचे मूळ शुद्ध स्वरूप निर्मळ, या ज्ञाव ज्ञान केवळ वेदांत मते, शोधिता आपले मूळ स्थान सहजची उडे अज्ञान, या नाव म्हणजे ब्रह्मज्ञान मोक्षदायिक, आपणासी ओळखू जाता अंगी बाणे सर्वज्ञता, तेणे एक देसी वार्ता निशेष उडे. समर्थ सांगतायत की आपल्याला आपल्याच म्हणजे स्वस्वरूपाचा अनुभव येणं हे ज्ञान अत्यंत दुर्लभ आहे. वास्तविक हे ज्ञान आदी व अंती स्वतःच प्रकाशित करणारं स्वस्वरूपच असतं. खरं आहे ना श्रोते हो, की आपण स्वतः कसे आहोत याचा आपल्याला साक्षात्कार होणं आणि आपल्याला नेमकं काय हवंय या आपल्या देहाचा या आपल्या जन्माचा नेमका आपण सार्थकी त्याला कसं लावावं या जन्माला, हे जेव्हा कळतं ते ज्ञान आदी व अंती अर्थातच स्वतःच प्रकाशित करणारं स्वस्वरूप असतं, जिथून हे सर्व विश्व प्रकट होतं आणि शेवटी जिथे सर्व लय पावतं. त्या आत्मस्वरूपाचं ज्ञान झालं की बंधनाची भ्रांती नाहीशी होते. आपण केवळ अडकलेलो असतो, मला हे हवंय ते हवंय आणि सतत कशाना कशाच्या तरी मागे धावत असतो. धावता धावता आपल्याला संपूर्ण आयुष्य आपल्याला नेमकं हेच कळत नाही, अरे नेमकं आपल्याला हवंय तरी काय, परंतु नेमकं काय हवंय हे जेव्हा आपल्याला कळून येतं ते आत्मज्ञान. मते आणि मतांतरी जिथे फोल ठरतात त्याच्यासंबंधी अतिसूक्ष्म विचार केल्यावर त्याच्यात पूर्ण ऐक्य दिसून येतं आणि या चराचराचं मूळ असलेलं शुद्ध निर्मळ आत्मस्वरूप त्याचा साक्षात अनुभव येणं, याला वेदांतामध्ये शुद्ध ज्ञान म्हणतात. आपल्या स्वस्वरूपाचा शोध घेऊ लागले की स्वाभाविकरित्या ज्ञान नाहीसे होते आणि यालाच मोक्षज्ञायक ब्रह्मज्ञान असं म्हणतात. आता आपण आपला शोध घेऊ लागलो की स्वस्वरूपाचा साक्षात अनुभव तरी येतोच आणि ते स्वरूप सर्वव्यापी असल्याने मी म्हणजे देह हे एकदेशित्व नाहीसे होते आणि मग आत्मा हेच आपलं स्वस्वरूप असल्याने सर्वज्ञता अंगी मांडते.